0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 17 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीनं वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असं म्हणतात. तर हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झालं नाही तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्यानं परमार्थ साधला नाही. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणही करता येत नाही. अहो, कर्ज फार झालं म्हणून प्रपंच सोडला, यात कोणता स्वार्थ त्याग आहे? प्रपंचचा त्याग केला म्हणजे काय केलं? तर जंगलात जाऊन बसला, थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळ्या केल्या, शेकोटी केली, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली, पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली. मग घरादारांनाच काय केलं होतं? प्रपंचाचं बंधन सुटावं लागतं. जबरदस्तीनं सोडून कुठं सोडता येतं का? हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानंच उत्पन्न केलेला आहे तर तो कुणाला तरी सुटेल का? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असं समजावं. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणं बरोबर नाही. या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशाची ठेवायची? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केलं ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचं स्मरण ठेवावं. आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जायला पाहिजे. चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावं. विषयापासून वेगळं व्हावं म्हणजे हे पाहता येतं. व्यसनी माणसानं व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुती रायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता विषयात त्याची आठवण येत नाही, याला काय करावं? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात? मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करत? भगवंताला शरण जाणं सर्वात सोपं आहे. त्याला वेगळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी लागत नाही. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणं म्हणजे मी त्याचा झालो असं म्हणणं आहे. मी रामाचा झालो, जे जे होतं ते राम इच्छेनं होतं असं जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 168 दशक 12 समास 7 विषयत्याग निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। मळमळ होत असेल तर जेवण करणं योग्य नाही, त्याप्रमाणे काही जणांना न्याय निष्ठुर बोलणं कंटाळवाणं वाटतं। विषयांची निंदा मोठ्या प्रमाणावर केली आणि तेच सेवन करीत राहिले। विषयाचा त्याग करून देह चालेल हे घडत नाही। बोलणं एक चालणं एक याचं नाव हीन विवेक, त्यालाच सगळे लोक हसायला लागतात। विषयांचा त्याग केल्याशिवाय परलोक प्राप्ती होत नाही असं ठाई ठाई सांगितलं जातं। प्रपंचामध्ये खाता जेवतात परमार्थामध्ये काय उपवास करतात का? विषयांच्या विषयी दोघेही सारखेच दिसतात। देह चालत असतो तरी विषयांचा त्याग करतो असा कोण आहे? जगामध्ये त्याचा निर्वाह कसा होतो ते मला देवानेच सांगावं। सगळे विषय सोडायचे आणि मग परमार्थ करायचा असं पाहिलं तर घोटाळा दिसतो। श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला त्यावर वक्ता उत्तर देत आहे। सावधान होऊन तुम्ही ऐका, वैराग्य आणि त्याग असेल तरच परमार्थाचा योग येतो। सर्व प्रपंचाचा त्याग करूनच परमार्थ घडतो। मागे ज्ञानी होऊन गेले, त्यांनी भरपूर कष्ट घेतले आणि मगच ते भूमंडळावरती विख्यात झाले। इतर लोक मत्सर करत करत गेले, अन्न अन्न करीत मेले, कित्येकांनी पोटासाठी भ्रष्टाचार केला। मुळात वैराग्य नाही, प्रत्ययाचं ज्ञान नाही, शुद्ध आचरण नाही, तर भजन कसं येईल? अशा प्रकारचे लोक स्वतःला सज्जन म्हणून घेतात, हे पाहिलं तर पुढे काय घडेल याचं अनुमान करता येईल। पश्चाताप नाही हेच त्यांचं पूर्वपाप म्हणावं लागेल। दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून त्याला दुःख होतं, मला नाही तर तुलाही शोभत नाही, हे तर सगळ्या जगाला ठाऊक आहे। जो खातो आहे त्याला न खाणारं पाहू शकत नाही। भाग्यवान थोर पुरुष असतात, त्याची निंदा दिवाळखोर लोक करतात। सज्जन माणसाला पाहिल्यावरती चोरचा चरफडतो। वैराग्यासारखं भाग्य नाही, वैराग्य नाही ते अभागी। वैराग्य नसताना केलेला परमार्थ योग्य नाही। प्रत्यय असलेला ज्ञानी अनासक्त विवेकाच्या योगाने सगळ्यांचा त्याग करणारा तो महायोगी ईश्वरी पुरुष जाणावा। अष्टसिद्धींची उपेक्षा करून योगाची दीक्षा घेतली तो महादेव घरोघर भिक्षा मागतो। त्या ईश्वराची बरोबरी वेषधारी माणूस कसा करेल? म्हणून त्याची बरोबरी होत नाही। निस्पृहता आणि विवेक असेल त्याचा सगळे लोक शोध घेतात। लालची आणि मूर्ख भिकारी लोक दैन्यवाणे असतात। जे विचारांपासून दूर गेले, जे आचारांपासून भ्रष्ट झाले, विवेक करायला विसरले, असे विषयांचे लोक लोभी आहेत। त्यांना भजन आवडत नाही, त्यांना पुरुष चरण घडत नाही, त्यांना चांगलं पाहवत नाही, पटत नाही, वैराग्य करून भ्रष्ट होत नाहीत, ज्ञान आणि भजन सोडत नाहीत, व्युत्पन्न असतात आणि वाद घालत नाहीत, असे लोक थोडे असतात। कष्ट केल्यावर शेत पिकतं, चांगली वस्तू तत्काळ विकली जाते। जाणत्या लोकांच्या कौतुकामुळे लोक त्याला पसंती देतात। इतर लोक मंद बग्गेचे असतात, ते वाईट इच्छेमुळे खोटे झाले, त्यांच्या भ्रष्ट आचरणामुळे ज्ञान कानकोंडे झालेलं आहे। अशुद्ध विषयांचा त्याग करणं, आपल्या कार्याला उपयोग होईल तेवढंच घेणं, ही विषय त्यागाची लक्षणं ओळखावी। सगळं काही करणारा देव आहे, प्रकृतीचा त्यात हात नाही असा विवेकाचा अभिप्राय विवेकी लोक जाणतात। ज्याच्याकडे शूरपणा आहे त्याला लहानतोर मानतात। काम करणारा आणि कामचुकार हे दोन्ही एक कसं मानायचं? त्याग आणि अत्याग चतुर लोक जाणतात। बोलावं तसं चालावं, पिंड ब्रह्मांड सर्व यथायोग्य जाणावं, अशा प्रकारे जो जाणता आहे तो पूर्णपणे उत्तम लक्षण असलेला आहे, त्याच्या जीवनाचं सार्थक सहज होतं। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरूपण नाम समास समाप्त। जय जय रघुवीर।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

लीला। शिवाय भगवंताच्या अखंड चिंतनामध्ये असलेला जो भक्त त्याला चिंता करायला अवकाश तरी कुठे असतो। शोक मोह चिंता यांची नेणती ते वार्ता। याशिवाय हरी तैसे हरिचे दास, नाही तया भय मोह चिंता अस, होऊन राहती उदास बळकट कास भक्तीची हो, असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे। इथं चिंता हे अनेक विकारांचं उपलक्षण मानावं। चिंता, भय, मान, मोह, लोभादिक कोणत्याही विकारांच्या आहारी भक्तानं कधीही जाऊ नये, आणि खरा भक्त जातही नाही। कारण चिंता करणारं मन हेच भगवंताला समर्पण केलं गेलेलं असतं।

तर असं आहे हे 61 नारद भक्ती सूत्र, लोक हानव चिंतान कार्या निवेदितात्म लोकवेदत्वात। तेव्हा सुजन हो, असं निश्चिंत मन आणि निस्सीम भक्ती आपल्यालाही लाभावी हीच प्रभुचरणी प्रार्थना।

कर्तृत्व बुद्धी न राहिल्यामुळं, त्यानं सर्वस्व भगवंताला समर्पण केलं असल्यामुळं त्याची लौकिक वैदिक कर्म आपली आपण सुटतात. जाणून बुजून त्या कर्मांचा त्याला त्याग करावा लागत नाही. प्रेमाच्या उच्च अवस्थेमध्ये तो प्रेमी भक्त विधी निषेधाच्या पलीकडे सहज गेलेला असतो.

कर्मफलाचाच काय, पण सगळ्या कर्मांचा त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, वेदांचाही त्याग करतो, कारण केवळ अविच्छिन्न अशा भगवत अनुरागाचा लाभ त्याला झालेला असतो, असं देवर्षी नारदांनीच म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे सातव्या आठव्या भक्ती सूत्रामध्ये भक्ती ही कामनात्मक नाही, ती निरोध रूप आहे, आणि निरोध म्हणजे लौकिक वैदिक समस्त कर्मांचा त्याग होय असं स्पष्टपणे म्हटलं आहे. अतएव विशेष अवस्था प्राप्त होई पावे तो लोकव्यवहार होतच राहणार, मात्र तो लोकव्यवहार अनासक्त बुद्धीनं करत राहावा, हाच श्रीमद भगवद गीतेचाही उपदेश आहे. अहो, गीतेमध्ये तर अध्यायातून ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. विशेष अवस्था प्राप्त न झाली तर स्वभाव विहित नियत कर्म टाकता येणार नाही. कुणाला वाटेल असं जर कर्म करीत राहिलो तर त्या कर्मबंधनात अडकावं लागेल, याचं उत्तर देवर्षी नारद मुनी या सूत्रामध्ये देत आहेत. नारद मुनी म्हणतात त्यासाठी भक्तानं कर्मफल त्याग करावा, कारण कर्म हे फलासक्तीनंच बंधनाला कारण होत, म्हणून फलत्याग करून त्या भक्तीचं साधन करीत राहिलं पाहिजे. सुजन हो, भक्ती साधनाचा विचार याआधी 34 ते 42 या सूत्रा पावे तो विस्तृतपणे केलेला आहे. तस्याः साधनानि गायंत्याचार्याः असं म्हणून विषय त्याग, संगत त्याग, अव्यावृत भजन, भगवत गुणश्रवण कीर्तन, सत्पुरुषांची कृपा आणि भगवत कृपा संपादनाचा प्रयत्न करणं इत्यादी साधनं त्यामध्ये सांगितलेली आहेत. ही साधनं साधकानं सतत करीत राहिलं पाहिजे. साधनामध्ये अश्रद्धा, आळस इत्यादी करणं योग्य नाही. आणि काही नेणे धंदा नित्य ध्यातसे गोविंदा, आम्हा रामाचे चिंतन रामकृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबू, असं संत तुकोबारायांनी म्हटलं आहे. सगळ्या भक्तांची अशीच अवस्था असते. सुजन हो, या सूत्रातील एव हे पद साधनाचरणाची आवश्यकता प्रतिपादन करणार आहे. भक्ती मार्गामध्ये साधनाचा विशेष क्रम नाही, ध्यान भजन कीर्तन स्मरण दास्य यापैकी कोणतंही साधन पूर्णत्वाला प्राप्त झालं की अन्य सर्वच सहजगत्या सिद्ध होतात. अवघ्यातशा येणे साधती मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगट हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणो निया, असं संत तुकोबारायांनी म्हटलं आहे. सुजन हो, या पुढं 77व्या नारद भक्ती सूत्रामध्ये क्षणार्धमपि व्यर्थ न नेयम असं श्री नारद ऋषी आपल्याला सांगणार आहेत. तर असं आहे हे 62वं नारद भक्ती सूत्र. न तत्सिद्धौ लोक व्यवहारो हेयः किंतु फलत्याग तत्साधनंच कार्यमेव. तेव्हा सुजन हो, आपल्याही भक्ती साधनांना परिपूर्णत्व लाभो.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरं इतर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजलेत, आज बुधवार। आमच्या सगळ्या श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। श्रोतेहो, रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। सकाळी 7:10 भारतरत्न या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, संवादक विश्वास देशपांडे। सकाळी 9 आपण ऐकणार आहात अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या श्रद्धा कराळे। 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, 1:30 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम ओठावरली गाणी, सादरकर्ते आहेत विकास भावे। 2:00 आनंद घन हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास देशपांडे। 4:00 नाट्यसंगीत, 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज मंगळवार 17 जून 2025. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज आहे गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी. त्याचबरोबर आज आहे राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची पुण्यतिथी. ही पुण्यतिथी तारखेप्रमाणे साजरी करण्यात येते. त्याचबरोबर आज आणखीन एक महत्वाचा दिवस म्हणजे जागतिक वंध्यत्व निवारण दिवस. आता आजचे आणखीन काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1885 साली न्यूयॉर्क बंदरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं आगमन झालं. आजच्याच दिवशी 1867 साली लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉन रॉबर्ट ग्रेग यांचा जन्म झाला. 1903 साली आजच्याच दिवशी संगीत शिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म झाला. 1903 साली आजच्याच दिवशी चॉकलेट चिप कुकीचे निर्माते रूथ ग्रेव्स वेकफील्ड यांचा सुद्धा जन्म झाला. 1973 साली आजच्याच दिवशी भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा देखील जन्म झाला. 1981 साली आजच्याच दिवशी म्हणजे 17 जून रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1297 साली ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर इथे देह ठेवला. 1983 साली आजच्याच दिवशी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 8व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, रवींद्रनाथ टागोर या एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं चरित्र आपण या निमित्तानं पाहतो आहोत. त्यांनी स्थापन केलेली शांतिनिकेतन शाळा, त्यांचं साहित्य, या सगळ्यांचा आढावा आपण या कार्यक्रमामधून घेणार आहोत. आजच्या या भागामध्ये शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच या विषयाबद्दल रवींद्रनाथांचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, रवींद्रनाथांच्या काळातील एक प्रसंग आहे. बिहारमध्ये एकदा एका मोठ्या इमारतीची पायाभरणी होती. या कार्यक्रमाला तत्कालीन व्हॉइसरॉय साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. या कार्यक्रमात बोलताना त्या साहेबांनी म्हटलं की उत्तम शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी शाळेची इमारत उत्तम असली पाहिजे. सगळ्या भौतिक सुविधांनी युक्त असं ते ठिकाण असायला हवं. अर्थातच रवींद्रनाथ व्हॉइसरॉय साहेबांच्या या मताशी अजिबात सहमत नव्हते. या साहेबांच्या विधानावर टीका करताना त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, जेवणासाठी चांदीचं ताट असलं तर उत्तमच, पण महत्त्वाचे असतात ते ताटातील पदार्थ. ते पदार्थ उत्तम आणि स्वादिष्ट असतील तर जेवणासाठी केळीचं पानसुद्धा चालतं. भारतातील लोकांना याची चांगली जाण आहे. श्रीमंत असो वा गरीब, केळीच्या पानावरही ते आनंदानं जेवतात. जेवण सुग्रास आणि रुचकर असलं म्हणजे झालं. दुर्दैवानं रवींद्रनाथांनी जे अनेक वर्षांपूर्वी सांगितलं ते आजही जसंच्या तसं आमच्या काही शाळांना आणि आमच्या मनोवृत्तीला लागू पडतं. आज अनेक शाळा सर्व सुखसोयींनी युक्त अशा इमारती बांधतात. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करतात. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस, रुबाबदार आणि महागडा स्कूल युनिफॉर्म आदी सगळ्या गोष्टी असतात. त्यासाठी या शाळा जबर फी आकारतात. पालक देखील आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल या आशेनं असे शाळेत घालतात. पण अशा सुंदर देखण्या आणि चकचकीत इमारतीतून खरोखरच दर्जेदार शिक्षण दिलं जातं का असा प्रश्न पडतो. रवींद्रनाथांच्या काळात बऱ्याचशा विद्यापीठांचे पदवीदान समारंभ इंग्रजीतूनच व्हायचे. आजही त्यात फारसा फरक झालेला नाही. रवींद्रनाथांना एकदा कोलकाता विद्यापीठातील पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. त्या काळातील परंपरा म्हणून ते इंग्रजीतच आपलं भाषण करतील अशी उपस्थितांना अपेक्षा होती. पण काय आश्चर्य, रवींद्रनाथांनी आपलं भाषण बंगालीतूनच केलं. लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नव्हती. बहुधा
पदवीदान समारंभाला स्थानिक भाषेतून भाषण करणारे रवींद्रनाथ पहिलेच असावेत. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये जे अंतर पडलं आहे ते या साहेबांच्या भाषेमुळेच असं त्यांचं मत होतं. इंग्रजी भाषा ही बंगालमधील बाबू लोकांची भाषा होती. इंग्रजांनी त्यांच्यासाठी शिक्षणाची जी व्यवस्था केली होती त्यातून शरीरानं भारतीय पण मनानं इंग्रज असे लोक तयार व्हावेत हा त्यांचा उद्देश होता. असे लोक त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी हवे होते. इंग्रजी शाळेत दिलं जाणारं हे शिक्षण म्हणजे बंदिस्त खोलीतील सूर्यप्रकाशासारखं होतं. चार भिंतींच्या आड कोंडून ठेवलेला प्रकाश जसा बाहेर जात नाही तसं हे शिक्षण शहरी सीमांचा उंबरठा ओलांडून ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकत नव्हतं. किंबहुना ग्रामीण भागाचा कोणी विचारच केला नव्हता. त्यातूनच शहरी आणि ग्रामीण भागात एक मोठी दरी निर्माण झाली होती. मंडळी, आजसुद्धा या चित्रात फारसा फरक झालेला नाही. खरा भारत समजून घ्यायचा असेल तर तो शहरात नसून ग्रामीण भागात वसलेला आहे असं रवींद्रनाथांना वाटत होतं. इंग्रजी भाषेबद्दल रवींद्रनाथांच्या मनात द्वेष होता असं बिलकुल नाही. पण शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच असावी असं त्यांना वाटायचं. इंग्रजी भाषा कितीही चांगली असली आणि तिला वाघिणीचं दूध म्हटलं जात असलं तरी कोणतीही गोष्ट आती झाली की त्याची माती होते. ते आवश्यक तेवढंच हवं. दूध मग ते वाघिणीचं असो किंवा गाईचं, आती झालं की त्याचं विषच होणार. मंडळी, आपण ज्या वातावरणात वाढतो, ज्या भाषेत बोलतो ऐकतो, ज्या भाषेत गाणी ऐकतो, नाटक सिनेमे पाहतो, तीच भाषा शिक्षणाचं माध्यम असावी. इंग्रजीसारखी परकी भाषा मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारशक्तीला वाव देऊ शकत नाही. जी भाषा आजूबाजूला बोलली जाते त्या भाषेचे संस्कार मुलांच्या मनावर सहज होतात. त्यांच्या डोळ्यापुढं सहजपणं चित्र उभं राहतं. इंग्रजी भाषेतील निसर्ग कवी वर्ड्सवर्थ याची डॅफोडिल्स ही कविता सुंदर आहे, वादच नाही. पण आपल्या मुलांना डॅफोडिल्स कुठं माहिती आहेत? ती त्यांनी कधी पाहिली तरी आहेत का? मग त्यांचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर कसं उभं राहणार? इंग्रजी माध्यमाला प्रतिष्ठा मिळाल्यामुळे साध्या सहज आणि सोप्या मातृभाषेतील शिक्षणाला मुलं वंचित झाली. ज्या मुलांनी जीवनरस झाडापर्यंत पोहोचवणं अपेक्षित असतं ती मुळंच उखडून टाकण्याचा हा प्रकार आहे. मग झाडाची निकोप वाढ कशी होईल? भाषेसंबंधी बोलताना रवींद्रनाथ आणखी एक महत्त्वाचा विचार मांडतात. तो म्हणजे भाषा केवळ ती नव्हे की जी फक्त शहरी लोक बोलतात. त्या भाषेच्या उपभाषा, त्याचप्रमाणे ग्रामीण भाषेत बोलली जाणारी बोलीभाषा, या सगळ्या प्रकारच्या भाषा त्यांना मान्य होत्या. भाषेतील केवळ उच्चाराच्या आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पना त्यांना फारशा मानणं नव्हतं. तसं पाहिलं तर त्यांनी व्याकरणशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. विदुशेखर शास्त्री या व्याकरण तज्ज्ञांबरोबर बसून त्यांनी पाणिनीचं व्याकरणशास्त्र अभ्यासलं होतं. आपल्या साहित्यात त्यांनी बंगाली बोलीभाषेचा वापर करायला सुरुवात केली. त्यांच्या या लेखनावर अशुद्ध बोलीभाषेतील लेखन म्हणून तत्कालीन विद्वानांनी टीका केली.
एकदा तर रवींद्रनाथांचे साहित्यातला उतारा एका विद्यापीठातील परीक्षेला हा उतारा शुद्ध करून लिहा म्हणून टाकलाही गेला होता. म्हणून रवींद्रनाथ म्हणतात की भारतीय विद्यापीठ म्हणजे केवळ पदव्या वाटणारे कारखाने झाले आहेत. आजही इतक्या वर्षानंतर या वस्तुस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही आहे. पण असं असलं तरी रवींद्रनाथांच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव तत्कालीन अनेक लोकांवर पडला होता. अनेक विद्वान त्यांचे मित्र होते. त्यांच्या कार्यपद्धतीनं भारावून जाऊन त्यांच्या कार्याला वाहून घेतलेले अनेक लोक स्वयंस्फूर्तीनं शांतिनिकेतनमध्ये सेवा देण्यासाठी आले होते. ही सगळी मंडळी अत्यंत समर्पित भावनेनं काम करणारी होती. अत्यंत कमी मानधनामध्ये ते हे सगळं काम करत होते. अशा लोकांमध्ये ब्रह्मबांधव उपाध्याय यांच्यासारखे विद्वान होते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत कालीमोहन घोष, जगदानंद, नेपाळचंद्र राय हे सहकारी शिक्षक होते. अभिजात संगीत शिकवण्यासाठी भीमराव शास्त्री हे महाराष्ट्रातून तिथं गेले होते. विदुशेखर शास्त्री हे संस्कृत पंडित होते. अशी प्रचंड गुणी माणसं रवींद्रनाथांनी जोडली होती. या सगळ्यांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी उत्तमोत्तम साहित्य लिहिण्याची, संशोधन करण्याची, चित्रनिर्मितीची, नवनिर्मितीची प्रेरणा दिली. त्यांच्यामध्ये मनुष्य धर्माची जागृती निर्माण केली. निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली आणि विकासाच्या वाटा त्यांच्यासाठी मोकळ्या करून दिल्या. तर मंडळी, असे होते दूरदृष्टी असलेले आणि मातृभाषेचे चाहते, बंगाली भाषेचे चाहते रवींद्रनाथ टागोर. त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेऊया पुढच्या काही भागांमध्ये. पण आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच जवळच्या

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

कोबी हे म्हणजे एक महत्वाचं भाजीपाला पीक. जसं आपल्याला भाजीमध्ये ते आवडतं, पण निसर्गामध्ये किडींनाही ते आवडतं पीक आहे. तर याच्यावर ज्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन उत्पादन कमी होतं, प्रमुख किडीमध्ये जर उल्लेख करायचा झाला तर मावा, चौकुनी, ठिपक्याचा पतंग, पाना खाणारी आई, गड्डा पोखरणारी आई, या काही महत्वाच्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कोबीवर नुकसान होतं. तर ही जो मावा आहे ही कीड पिवळसर किंवा राखाडी रंगाची असते, आकारानं लहान असते आणि साधारणतः त्याचा जो वावर आहे ती जागा म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला. मावा किडीचं पुनरुत्पादन बहुतांश वेळा नर मादीच्या मिलनाशिवाय होतं. एक मादी साधारणतः 25 ते 30 पिल्ला

आणि पतन चार अवस्थातून पूर्ण होतो. परंतु यातील जी अळी अवस्था आहे ना, ती फार हानिकारक असते. या किडीची मादी जी आहे ती नरपतंगाशी मिलन झाल्यानंतर अन्नाच्या खालच्या बाजूस चिरेजवळ पिवळसर रंगाची अंडी घालते आणि एक मादी सुमारे 50 ते 60 अंडी घालते साधारणतः. अळी काय करते की प्रथम पानाचा वरचा जो पापुद्रा आहे तो खाते आणि त्यानंतर पाने कुरतडायला लागते. त्यामुळे काय होतं की प्रादुर्भावग्रस्त पानाची चाळणी झालेली दिसते. परिणामी गड्डा जो असतो, गोबीचा गड्डा बनतो पण कुबीचा, तो लहान राहतो. गड्ड्याची वाढ चांगली होत नाही आणि अळ्या गड्ड्यात राहून पाने खातात. या किडीचा प्रादुर्भाव जर विचार केला प्रामुख्याने तर फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. पूर्ण वाढ झालेली जी अळी असते ती नंतर काय होते की कोशावस्थेत जाते. जाताना ती पानाच्या आतील तसेच खालच्या बाजूस रेशमी आवरणात ती कोशावस्थेत जाते आणि ही कोशावस्था 6 ते 7 दिवस असते. आणि त्यातून मग पतंग, ज्याला आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग असं म्हणतो, बाहेर पडतो आणि पुन्हा दुसऱ्या पिढी सुरुवात होते. या किडीच्या एका हंगामात 5 ते 7 पिढ्या पूर्ण होऊ शकतात. तर अशा प्रकारे साधारणतः हिचं जे नुकसान आहे किंवा जीवनक्रम आहे तो चौकोनी ठिपक्याचा पतंगाचा अशा प्रकारे असतो. तर पानं खाणारी अळी जी आहे ही सुद्धा कोबीवर अतिशय नुकसानदायक कीड आहे. तसं ही अळी जी आहे ती हिरव्या रंगाची असते. चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या अळीपेक्षा थोडी मोठी असते. या अळीच्या जो पतंग आहे तो पानावर साधारणतः 200 ते 300 अंडे घालतो. 7 ते 8 दिवसात त्यातून अळ्या बाहेर पडतात. तर जसं आपण म्हणतो की बा शत्रूचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं असेल, आपण आज कीड व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन संज्ञा वापरतो, तर आपल्याला सर्वप्रथम जर बाब कोणती महत्वाची असेल ती असते की त्यांचं आपण होणारं नुकसान कसं करतं, त्याच्यामध्ये त्यांचं जीवनचक्र कसं आहे, कीटकनाशकं आपण त्याच्यावर वापरण्याचा प्रयत्न करतो, कोणत्याही किडींच्या व्यवस्थापनाकरता. आणि ते आवश्यकही असतं, परंतु रासायनिक कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे किडीमध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता निर्माण होते. महत्वाची बाब जी आहे की रोपवाटिकेत बी लावण्यापूर्वी कोबीच्या बियाण्यास 5 ग्रॅम इमिडाक्लोपिड, 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियास या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करून घ्यायला पाहिजे. रोपवाटिकेत रोपाची जी उगवण झाल्याच्या नंतर रोपांवर 4% निंबोळी अर्काची आपण फवारणी करायला पाहिजे. रोपाची पुनर्लागवण करण्यापूर्वी कोबीच्या 25 ओळीनंतर 2 ओळी आपण मोहरीच्या ठेवल्या पाहिजे. महत्वाची बाब आहे की 25 ओळी आपण जर का कोबीच्या लावल्या तर 2 ओळी ह्या त्यानंतर आपण मोहरीच्या लावायच्या. कोबीची रोपं स्थिरावल्याच्या नंतर पक्ष्यांना बसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की बा ठिकठिकाणी काठ्याचं मचाण म्हणतो, पक्षी थांबे म्हणतो, ते लावले पाहिजे. आणि त्यामुळे पाकुळी, ज्याचा आपण अगोदर उल्लेख केला, तर तिच्या अळ्या आणि पानं खाणाऱ्या ह्या जरा मोठ्या प्रमाणात पक्षी वेचून खातील. आणि याचे काम गंध सापळे सुद्धा आपण या अळीच्या संदर्भात जर लावले ते सुद्धा फायदा असतो. या गंध सापळ्याकडे अनुक्रमे पाकुळी आणि पाणी खाणाऱ्या अळीचे पतंग आकर्षित होतात. म्हणजे त्या मादी पतंगाच्या वासाची गोळी जर आपण त्या सापळ्यात लावली तर तिथे पतंग अडकतील. उभीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला की बीटी, ज्याला म्हणतो आपण, अनेक कंपन्यांनी आणलेला आहे ते बाजारामध्ये, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण सायंकाळी किंवा सकाळी जर फवारणी केली हे साधारणतः कुबीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच आपल्याला चांगल्या प्रकारचं त्याचं व्यवस्थापन मिळतं. नमस्कार. कृषी संदेश.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, हसरत जयपुरी यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत, आणि हे गीत ऐकूयात जाने अनजाने या चित्रपटामधलं।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, गीत गाता चल या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात काली गंगा या चित्रपटामधलं. उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत आहे अंजान यांचं, संगीतकार बप्पी लहरी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया नितीन मुकेश यांनी गायलेलं गीत. ऐकूया जैसी करणी वैसी भरणी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: गहरा जखम या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात. गायक स्वर मोहम्मद रफी आणि भूपेंद्र यांचा, संगीतकार राहुल देव बर्मन.

हेराफेरी या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मोहम्मद रफी यांनी गायलेलं जवान मोहब्बत या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

आणि आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात मदतगार या चित्रपटामधलं.

0: धन्यवाद धन्यवाद, अरे धन्य हो।
1: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं जुदाई ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा बोलूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही. वाहन नियमित सर्व्हिसिंग करून घ्यावे. आपण आमच्या वाहनांची काळजी घेतली पाहिजे. टू व्हीलर असो वा फोर व्हीलर, वर्षातून एकदा त्याची सर्व्हिसिंग केलीच पाहिजे. सर्व्हिसिंग करताना गॅरेजवाला चांगली सेवा देतो ना, त्याची चौकशी करा किंवा मित्राचे अनुभव समजून घ्या. तुम्ही सर्व्हिसिंग केली ती तारीख लक्षात ठेवावी किंवा लक्षात राहील अशा ठिकाणी नोंद करून ठेवल्यास पुढील सर्व्हिसिंग कधी करायची ते लक्षात राहते. तुम्ही गाडीचे ऑइल असो किंवा कुलंट असो वेळोवेळी बदललेच पाहिजे. ती पण एक तारीख लक्षात ठेवावी. ऑइल वेळेत नाही बदलले तर इंजिनवर विपरीत परिणाम होतो. कधी कधी जास्तीचा खर्च करण्याची वेळ येते. PUC सर्टिफिकेट आता 6 महिन्यांचे असते, ते देखील अपडेट ठेवावे. थोडक्यात गाडीची वेळोवेळी काळजी घेत जा, ही सवय गाडीचं आयुष्य वाढवते आणि तुम्हाला उपयोगी पडते. धन्यवाद.
0: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: ऐकूया जुदाई या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अमित कुमार, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि चंद्राणे मुखर्जी यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. वनिता मिश्रा, गौरी बापट आणि गुरुप्रीत कौर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं, साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. विश्वेश्वर शर्मा यांची गीतरचना, संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात हिरासत या चित्रपटामधलं.
2: हाय हा, एक बार कैलाश शिखर पर हुआ बहुत हंगामा. अरे रूठ गई पार्वती जी, शिव जी को आया नहीं मनाना. तब भोलेनाथ ने श्री कृष्ण जी को पूछा. क्या पूछा? अरे बोलो हे बनवारी, हे गिरधारी, हे किशन मुरारी, के कैसे आप 16,000 को संभालते थे. अरे यहां तो एक नारी है भारी. तब श्री कृष्ण जी डायरेक्ट हमसे बोले. क्या बोले? अरे ओ भोले,

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कैफी आझमी यांचं गीत हस्ते जख या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी आणि एस बलबीर यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जय संतोषीमा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात आणि गीताला संगीत दिलं आहे सी अर्जुन यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
3: हम साथ साथ है या चित्रपटामधलं किरण आर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आणि हे गीत गायलं आहे उदित नारायण, कुमार सानू, हरिहरन, अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांनी. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अनवर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आनंद बक्षी यांची. चित्रपट आहे हम है लाजवाब आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि कुमोदिनी पेडणेकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत तुका झाला से कळस या चित्रपटामधलं।

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेकते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं म दा देवखाते यांचं गीत. हे गीत आहे पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे दत्ता केशव यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
4: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 17 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अखेर शांततेचे बिगुल, युद्धसमाप्ती कराराबाबत अमेरिका इराण यांच्यात मतैक्य. गेल्या 100 हून अधिक दिवसापासून सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. उभय देशादरम्यान करारावर मतैक्य झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली. या करारावर शुक्रवारी 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षऱ्या होणार असून त्यानंतर होमुर्झची समुद्रधुनी सर्व जहाजांसाठी खुली होईल. यामुळे हा करार पश्चिम आशियातील युद्धसमाप्तीसह शांततेची नांदी ठरेल अशी आशा व्यक्त होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराबाबत एकमत घडवून आणण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पडद्यामागून बरेच प्रयत्न सुरू होते. उभय देशादरम्यान हल्ले प्रतिहल्ले सुरू राहिल्याने करारावर अनिश्चिततेचे सावट असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी करार मार्गी लागल्याचे जाहीर केले. इराणशी कराराबाबत चर्चा यशस्वी झाली आहे, सर्वांचे अभिनंदन, अशा आशयाचा संदेश ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावर रविवारी सायंकाळी प्रसूत करत जगाला ही सुवार्ता दिली. दोन्ही देशांमध्ये करार व्हावा यासाठी प्रयत्न करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर एकमत झाल्याचे जाहीर केले. मात्र अधिकृत करार 19 जून रोजी स्वित्झर्लंड येथे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका इराण यांच्यात शांतता करारावर एकमत झाल्याच्या वृत्ताला इराणच्या परराष्ट्र खात्याकडून दुजोरा देण्यात आला. मात्र इराणच्या अणुकार्यक्रमाच्या कळीच्या मुद्द्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दोन्ही बाजूंनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर 60 दिवसांच्या कालावधीत अणुकार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे इराणने स्पष्ट केले. आता वळूया पुढील बातमीकडे. G7 देशांशी निर्यात संबंध दृढ, भारताचे लक्ष विकसित अर्थव्यवस्थांवर केंद्रित. भारत प्रगत G7 देशांच्या बाजारपेठात निर्यातीचे प्रमाण वाढवत असून त्याचवेळी त्या देशांकडून होणाऱ्या आयातीवरील अवलंबित्व कमी करत असल्याचे रुबिक्स या संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. भारताकडून आयाती संदर्भात विविधता वाढत असताना निर्यातीच्या बाबतीत उच्च मूल्य असलेल्या विकसित अर्थव्यवस्थांवर भारताने लक्ष केंद्रित केले असल्याचे चित्र समोर आले. अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 G7 देशांबरोबरचा भारताचा एकूण वस्तू व्यापार वार्षिक आधारावर 6.1% वाढून 263 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. G7 देशांसोबतचा एकूण वस्तू व्यापार आर्थिक वर्ष 2026 263 अब्ज अमेरिकन डॉलर इतका नोंदवला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 6.1% अधिक आहे. मात्र या वाढीसोबतच G7 देशांसोबतचा भारताचा व्यापार अधिशेष कमी झाला आहे. आयातीस झालेली वाढ आणि निर्यात जवळपास स्थिर राहिल्यामुळे व्यापार अधिवेश आर्थिक वर्ष 2025 28 अब्ज अमेरिकन डॉलरवरून घटून आर्थिक वर्ष 2026 13 अब्ज अमेरिकन डॉलरवर आला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. तिन्ही भाषांच्या तासिकांना कात्री, आठवड्याला 6 ऐवजी 4 तासिका. शालेय शिक्षण नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर आता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नव्या शैक्षणिक वर्षासाठीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात 6वी ते 8वी या इयत्तांसाठीच्या भाषांच्या तासिकांमध्ये कपात करण्यात आली आहे. याआधी दर आठवड्याला तिन्ही भाषांसाठी 6 तासिका असताना नव्या वेळापत्रकात प्रत्येक भाषेसाठी 4 तासिका असतील. SCERTने भाषेला थोडेसे बाजूला सारून परिसर विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या तासिकांमध्ये वाढ केली असून ग्रंथालयासाठी 1 तासिका दिली आहे. विद्यार्थ्यांना अनुभव आधारित शिक्षण देण्यावर NAP 2020 मुख्य भर आहे. यात परिसर विज्ञान सामाजिक शास्त्रे यांची भूमिका मुख्य आहे. त्यामुळे यंदाच्या वेळापत्रकाच्या आखणीत सहावी ते आठवीच्या तासिकांमध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या भाषेसाठी आठवड्यातील 6 तासिका आणि तिसऱ्या भाषेसाठी आठवड्यातील 7 तासिका होत्या. यंदा ही संख्या तिन्ही भाषांसाठी प्रत्येकी 4 केली आहे. याशिवाय गणितासाठीही 7 तासिकांऐवजी 6 तासिकांची आखणी करण्यात आली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मनपा 88 शाळात प्रवेशोत्सवाचा उत्साह, बैलगाडीतून चिमुकल्यांची एंट्री. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व 88 प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव अत्यंत आनंदी, चैतन्यमय आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडला. सजवलेली गाडी, घोडागाडी, पारंपरिक बैलगाड्या आणि इतर वाहनांमधून चिमुकल्यांना वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात अत्यंत उत्साहात शाळेत आणण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या प्रवेशाचा मनसोक्त आनंद घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, महापौर हिमगौरी आहेर अडके, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. शाळांचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी संस्मरणीय ठरावा आणि त्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने प्रत्येक शाळेत अभूतपूर्व तयारी करण्यात आली होती. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
3: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
4: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
3: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
4: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
3: म्हणजे
4: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरना शुभेच्छा देऊ शकतो.
3: ते कसं काय?
4: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
3: हो लगेचच कॉल करतो.
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मदा देवकाते यांचा उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि चित्रपट पदराच्या सावलीत.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत शोभा कुरटू यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं गीत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं.

0: तुला पाहिली, आत्मनी राहिली, काल तुला पाहिली आत्मनी राहिली, तुझी माझी भावी बळक, भावी बळक, भावी बळक, पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट लाखाहून न्यारा तुझ्याकडे तोरा, डोळ्यात काही न्यारी चमक, न्यारी चमक, न्यारी चमक, पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट तुझं चौदा लहान पोर चौदा, वय तुझं चौदा लहान पोर चौदा, चालण्यात बोलण्यात न्यारी लटक, न्यारी लटक, न्यारी लटक, पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात कोरत, पट काय नाही कामात कोरत, तुझा रंग चुकी तांग, गोरा तुझा रंग चुकी तांग, ओठांची शेवण तांबडी भडक, तांबडी भडक, तांबडी भडक, पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट माझ्या ओठात की, माझ्या ओठात की, पट पट पट पट पट पट पट पट पट पट, तुझ्या गालावर की, माझ्या ओठात की, माझ्या ओठात की, तुझं तूच हे गुपित वळक, तुझं तूच हे गुपित वळक, गुपित वळक, गुपित वळक, पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही,
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं क दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात पुष्पा पागधरे, शकुंतला जाधव, दयानंद घोटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात म दा देवकाते यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि हे गीत आहे माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे मीना खडीकर यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची, गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं. आणि हे गीत ऐकूयात अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.
3: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात चिमुकला पाहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत मन्नाडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संत नामदेव यांची रचना प्रसाद सावकार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सांगते ऐका या चित्रपटामधलं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
3: डोळ्याबेकची ही कथा न भूलता पाची, ही गोष्ट माणसातल्या सापाची, त्याच्या पापाची.
4: माणसात साप्या असतात.

आई बापांनी नाव ठेवलं महादेव, पण याच्या अकलेची नंदी भोर धाव, कपट एवढा तोटा मंदी भाव, त्या महादेव पाटलाची नार गुणवती, त्या महादेव पाटलाची नार गुणवती, नावाने जानती वागणुकी नसती, तिला मिळाला असला कवळ का पती, काय असतील त्या असो दैवाच्या गती, पाटलाची गावाला भीती, तर उभ्या गावाला आईच्या ठाई जानकी होती, आजी जानकी होती, आजी जानकी होती, आजी। त्याच राजुरीच्या गावंदरी होता एक जवान शेतकरी, पावसा नामे त्याची अस्तुरी, रूपाची खांद तिचं गोरपण केतकीच पान बांधा अटक,

0: बर मग पुढं
1: एकदा सकारामाची आणि पाटलाची झाली हाक नागबाचा बाची तेड पडली एकमेकाची
0: कशावर
1: भो त्यात ब

0: साधू पाटील मनामंदी भ्याला, त्याने एक मनसुबा केला,
1: काय
0: सखारामाचा काटा काढण्याला।
1: अरे अरे,
0: त्यानं गाठला एक अडाणी मैत्र, सावळ्या बलदंड रोडे खोर।
1: अरे बापरे,
0: त्या सावळ्या दरोडे खोरान जात जाऊन

0: बरं मुर झालं काय?
1: निसर्गानं होती आपली कामगिरी केली, बी धरणीवर पडली ती वरी अंकुर आली, पोटीशी आहे ही गोष्ट सावळ्यांवर खाली, वैराची लेक वैराच्या घरी जन्मली जन्मा।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे राम राम पाहुण या चित्रपटामधलं पी सावळा राम यांचं गीत. ऐकूया संगीतकार लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: की फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया श्रीमंत मेहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया. नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. अनंत जाधव यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज जनावरांसाठी गोठा ही मूलभूत गरज झालेली आहे आणि काळाची गरज झालेली आहे आणि त्याकरता आदर्श गोठा बांधणे किंवा करणे हे फार अत्यावश्यक झालेले आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण गोठा कसा असायला पाहिजे आणि तो कसा बांधायला पाहिजे त्याविषयी आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, गोठा बांधताना गोठा हा शेतातील उंच वट्याच्या जमिनीवर असावा पाहिजे. म्हणजे उंच वटा म्हटलं तर तिथे पाण्याचा निचरा लवकर होईल आणि फाळणी साचणार नाही अशा जागेवर आपण गोठा बांधायला पाहिजे. यामध्ये गोठ्याची जी लांबी आहे पूर्व पश्चिम असावी तर रुंदी उत्तर दक्षिण असावी. गोठ्यातील गव्हाणी ह्या सिमेंट काँक्रीटच्या असाव्यात. गोठ्याचा जो खालचा तळ सर असतो तो खडबडीत असावा किंवा विटा लावून केल्यास उत्तम. गोठ्याचे छत जे आहे ते 10 फूट उंच मध्यभागी असावे तर बाजूला 6 फूट असावे. गोठ्यातील नालीला लांबीच्या दिशेने उतार दिलेला असावा. नालीची रुंदी 1 फूट असावी तर खोली जास्त नसावी. जास्त खोल नालीत जनावर पाय अडकून पडण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंनो, गोठ्याच्या भिंतीबद्दल सांगावे झाल्यास तर लांबीच्या बाजूकडील भिंती कमी उंचीच्या असाव्या तर रुंदीच्या बाजूच्या भिंती छता एवढ्या उंच असून दोन्ही बाजूस अथवा एका बाजूस दरवाजा असावा आणि पाण्याचा जो हौद दरवाजाच्या विरुद्ध बाजूने असावा. शेतकरी बंधूंनो, आपण जे गोठ्यासाठी पत्रे वापरतो तर गोठ्याचे छत कसे असायला पाहिजे तर छतासाठी सिमेंटचे पत्रे वापरणे उत्तम. मधली उंची 3 मीटर तर बाजूची उंची 2 मीटर ठेवावी. दोन्ही बाजूस पत्रे भिंतीच्या बाहेर कमीत कमी 2 ते 3 फूट असावेत. म्हणजे पावसाचे पाणी हवेच्या झोताने गोठ्यात येणार नाही. गोठ्याचा जो खालचा भाग असो तळसर हा पक्का असावा, खरबळीत असावा. पक्क्या भाजलेला विटाचा तळसर चांगला असतो. मुरमाच्या असल्यास त्यात चांगले धुम्मस करून टणक केलेला असावा. शेतकरी बंधूंनो, गव्हाणी ज्या असतात तर लांबीच्या दिशेने असाव्यात. गव्हाणीचा आकार मोठ्या जनावरासाठी समोरच्या बाजूने 60 सेंटीमीटर उंच, 75 सेंटीमीटर रुंद व जी खोली आहे ती 45 सेंटीमीटर असावी. गव्हाणीच्या बाजूस बाहेरून चारा टाकण्यासाठी 1 मीटर रुंदीचा रस्ता असावा. जनावरे बांधण्यास साकड्या किंवा कड्या पक्क्या बसवलेल्या असाव्यात. शेतकरी बंधूंनो, त्याचप्रमाणे जी आपण नाली काढतो जनावराच्या पाठीमागे तर ती नाली जवळपास 30 ते 50 सेंटीमीटर रुंदीची जनावरे उभी राहण्याची जागा संपल्यानंतर असावी. नालीची खोली 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. नालीस 2.5% उतार दिलेला असावा. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण पाण्याचा होत करणे गरजेचं आहे. गोठ्याच्या रुंदीकडील बाजूस पाण्याचा होत असणे गरजेचं आहे. पाण्याचा होतची जी रुंदी ती 1 मीटर तर उंची 75 सेंटीमीटर ठेवावी. होदाची लांबी जनावरांच्या संख्येनुसार ठेवावी. प्रत्येक मोठ्या जनावरात सरासरी 40 ते 50 लिटर पाणी लागते. त्यानुसार त्याचे आकारमान ठेवावे. हौदास तळा साफ करण्यासाठी 1 छिद्र असावे. शेतकरी बंधूंनो, आपण आज गोठ्या संदर्भामध्ये माहिती ऐकली आहे. तर प्रत्येक जनावराला किती प्रमाणात जागा असायला पाहिजे त्या संदर्भामध्ये सांगायचं झाल्यास, गाय जर असेल तर तिला 3.5 चौरस मीटर, म्हैस जर असेल तर 4 चौरस मीटर, बैल जर असेल तर 3.5 चौरस मीटर, मोठी वासरे असतील तर 2 चौरस मीटर आणि छोटी वगार आणि वासरे असतील तर 1 चौरस मीटर याप्रमाणे जागा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, जर आपण या पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर गोठा केला तर नक्कीच जनावरांच्या उत्पादनामध्ये फरक दिसून येईल. नमस्कार.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सुनबाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं. संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या आवाजात. हे गीत आहे श्रीकांत पोळे यांचं. संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांचं गीत सौभाग्यकांक्षिणी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत बाळकराम आणि सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या मालक या चित्रपटामधलं हे गीत आहे एस ए शुक्ल यांचं. संगीत दिलं आहे सेहल वाटकर यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. ऐकूया जुनं ते सोनं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गरिबाघरची लेक या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे नंदिनी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे. मंत्र्यांची सून या चित्रपटावरलं जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया शेजारी या चित्रपटामधलं. जयश्री यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

0: दिवस टाइम चेक टाइम चेक
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. ड्रीम गर्ल या चित्रपटामधील या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

मैंने नहीं तो

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत इन्साफ कौन करेगा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मजलू या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं. ऐकूया मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. कलाकार या चित्रपटामधलं सुरेश वाडकर यांच्या आवाजात इंदिवर यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: गुरु ह्या चित्रपटामधलं गुलजार ह्यांचं गीत आता ऐकूयात, चिन्मयी आणि संगीतकार ए आर रहमान यांच्या स्वरात.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। संगीत दिग्दर्शक दत्ता डावदेकर यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी रेडिओच्या माध्यमातून आपल्या परिचयाची झाली आणि ती तोंडपाठही होत गेली। याचं कारण म्हणजे गाण्याचे शब्द आणि त्या गाण्याला साधेसं संगीत। दत्ता डावदेकर उर्फ डीडी हे जसे संगीतकार होते तसेच ते उत्तम कवी देखील होते। आज पाहूया कवी आणि संगीतकार दत्ता डावदेकर यांनी लिहिलेलं एक जुनं गाणं, ज्याचे शब्द आहेत, कुणी बाई गुणगुणले गीत माझी या हृदयी ठसले, कुणी बाई गुणगुणले। प्रीतीच्या भावना व्यक्त करणारं गाणं कोणीतरी गोड आवाजात गुणगुणत या युवतीच्या जवळून गेलं आणि गुणगुणत जाणारा तो आवाज या युवतीच्या मनात इतका घर करून बसला की गाणारी व्यक्ती जरी दिसली नाही तरी या गाण्याच्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा ती व्यक्ती तिला नक्कीच भेटत राहील, इतकं हे आवडतं गाणं तिच्या हृदयातलं गाणं झालं। तिच्या जवळून जाणाऱ्या व्यक्तीने सहजपणे घेतलेली गाण्यातली फिरत आणि कानाच्या रस्त्याने हृदयापर्यंत पोचलेल्या त्या शब्दांमुळे ती युवती त्या गायकाच्या प्रेमात पडली होती। आपल्या मनातल्या या भावनाच ती वरील शब्दातून व्यक्त करते आहे। मोदभरे उमलल्या कुमुदिनी शांत सरोवरी तरंग उठले, मोदभरे उमलल्या कुमुदिनी शांत सरोवरी तरंग उठले, कुणी बाई गुणगुणले कुणी बाई गुणगुणले। मी या तळ्याच्या काठावर येऊन बसले आणि पुन्हा एकदा गाण्याची तीच लकेर माझा पाठलाग करत आली। सकाळच्या प्रसन्न वातावरणात ती व्यक्ती देखील तळ्याकाठी बसून गाण्यामधून आणि स्वतःच्या आलापीतून असे काही सूर छेडत होती की त्या शब्दसुरांमुळे माझ्या हृदयाची तार तर छेडली गेलीच, पण त्या व्यक्तीच्या गाण्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावर देखील होऊ लागल्याचं माझ्या लक्षात आलं। कारण त्या सच्चा आणि मनापासून गायलेल्या गाण्यातील सुरांना साथ देत ही पांढरी शुभ्र कमळं देखील हळूहळू डोलायला लागली आहेत आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांवर देखील या गाण्याचा परिणाम होऊन ते देखील एका लयीत निर्माण होत आहेत। मानस मंदिर आनंदले रम्य सुरांनी मोहित केले, मानस मंदिर आनंदले रम्य सुरांनी मोहित केले, कुणी बाई गुणगुणले कुणी बाई गुणगुणले। कानावर येणाऱ्या या सुंदर गाण्यामुळे आणि आजूबाजूला बदललेल्या वातावरणामुळे हृदयाची सतार ती तर छेडली जातेच आहे, पण या हृदय मंदिरातील चित्त नावाच्या देवाची सुद्धा गाण्यातील सुरांमुळे एकाग्र समाधी लागली आहे। हे मोहक सूर म्हणजे तनामनावरून फिरणारं मोरपीस आहे, ज्याचा स्पर्श आयुष्यभर होत राहावा असंच सारखं वाटतं आहे। चंद्रकरांनी क्षणोक्षणी अंबर अवघे पुलकित झाले, चंद्रकरांनी क्षणोक्षणी अंबर अवघे पुलकित झाले, कुणी बाई गुणगुणले कुणी बाई गुणगुणले। माझ्या हृदयात दरवणाऱ्या या एका गाण्यातील सुरांमुळे आणि गायकाच्या मुलायम आवाजाने आजूबाजूच्या वातावरणात देखील किती सकारात्मक बदल घडून येतात। चक्षुर्वय सत्यम म्हणावी अशी ही घटना मी माझ्या डोळ्यांनी आज अनुभवते आहे। पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांनी आणि टिपूर चांदण्यासोबत आकाशही रोमांचित झाले आहे आणि अशा या मनभावन वातावरणासोबत मिळणारा हा गाण्याचा आनंद म्हणजे अत्तरक्षण आहे असंच म्हणावं लागेल। संगीत दिग्दर्शक दत्ता डावदेकर यांनी अतिशय साधं तरीही उत्तम संगीत दिलेलं हे गाणं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गोड आवाजात ऐकताना आपणही नकळतपणे ते गुणगुणायला लागतो। बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, इन्साफ की पुकार या चित्रपटामधलं, मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्यापुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: अगर इमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना, कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
4: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
5: किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आचल या चित्रपटामधलं गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

0: ये लो, हम घोड़े से गिर गए।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: अटीवशच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात हिम्मत और मेहनत या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकूयात इंदिवर यांचा, आशा भोसले यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आनंदघन लता या कार्यक्रमातील भाग 11 मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, लता दीदी म्हणजे संयम, शांती आणि अपार सहनशक्ती। त्यांचे हे गुण त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी आरंभापासून लक्षात येतात। गळ्यामध्ये असलेल्या दैवी सुरांची जोपासना करताना त्यांचे यासारखे गुण म्हणजे सोने पे सुहागा ठरले। ते 1947 वर्ष होतं, स्वातंत्र्य नुकतंच पदरात पडलेलं, अजून आपला देश स्थिरस्थावर झालेला नव्हता, देशाची नुकतीच फाळणी झालेली होती। फाळणीच्या जखमा आणि चटके देशानं सोसलेले, माणसाचा माणसावर असलेला विश्वास उडावा असं सगळं वातावरण। अशा या परिस्थितीमध्ये मंगेशकर कुटुंब तर मास्टर दीनानाथांच्या पाठीमागे उघडं पडलेलं, जगण्यासाठीचा संघर्ष अटळ झालेला। पण याही परिस्थितीत मंगेशकर कुटुंबियांनी तत्वाची, सत्याची कास कधीही सोडली नाही। जगण्याची मूल्य कोणत्याही परिस्थितीत हरवू द्यायची नाहीत हे या कुटुंबियांनी प्राणापलीकडे जपलेलं ब्रीद होतं। मास्टर दीनानाथांच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या वेळी त्यांच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता, त्यावेळी मंगेशकर भावंडांनी शपथ घेतली की आयुष्यात संगीताशिवाय दुसरं काही करणार नाही। आणि आपल्या पित्याला लहानपणी दिलेलं वचन हे या भावंडांनी आयुष्यभर पाळलं असं आपल्याला दिसतं। मंगेशकर भावंडांनी मग आयुष्यभर संगीताशिवाय दुसरं काहीच केलं नाही, पण त्यांनी जे काही केलं त्यामुळे आपल्या मातापित्यांचं नाव अत्यंत उज्ज्वल करण्याचं काम त्यांनी केलं। भारतीय चित्रपट संगीताला मंगेशकर भावंडांनी एक वेगळी ओळख आणि उंची प्राप्त करून दिली। लता दीदींच्या आवाजातलं एक मधुर गीत आपण ऐकूया, रिमझिम गिरे सावन। कवी योगेश यांची ही रचना आहे आणि मंजिल या चित्रपटातलं हे गीत आर डी बर्मन यांचं संगीत आहे। ऐकूया रिमझिम गिरे सावन।

मंडळी, लता दीदी, मास्टर दीनानाथांची ज्येष्ठ कन्या परिस्थितीशी झगडते आहे. तिला आपल्या कुटुंबाला तर सावरायचं आहेच, पण गायन क्षेत्रात स्वतःची वेगळी अशी ओळखही निर्माण करायची आहे. मंडळी, त्या काळातल्या काही माणसांच्या काळजामध्ये अपार अशी माया होती. मास्टर दीनानाथांचा एकेकाळचा सहकारी पापा बुलबुले या परिस्थितीशी संघर्ष करू पाहणाऱ्या मुलीला काम मिळावं म्हणून मुंबईतल्या स्टुडिओमध्ये घेऊन जातो आहे. या स्टुडिओमध्ये नवीन चित्रपटांच्या गाण्यांची ध्वनिमुद्रण करण्याचं काम वेगानं सुरू आहे. संगीतकार हरिश्चंद्र बाली आणि त्यांचे साथीदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तिथं ही मुलगी गेली आहे, 17-18 वर्षाचं वय, काळी सावळी पण चेहऱ्यानं तरतरीत. अनुभव कमी असला तरी तिच्या आतमध्ये दडलेला आहे तो प्रचंड आत्मविश्वास. त्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर त्या मुलीला गायला सांगितलं जातं. तिच्या निर्मळ स्वच्छ आवाजाची सगळ्यांनाच भुरळ पडते. मंडळी, चित्रपटात जसा एखादा पाहुणा कलाकार असतो तसाच एक पाहुणा कलाकार त्यावेळी दीदी तिथं गात असताना उपस्थित होता. हा पाहुणा कलाकार नंतर चित्रपटामध्ये येत नाही, पण आपली भूमिका मात्र प्रामाणिकपणे निभावतो. या व्यक्तीचं नाव आहे पठाण. या पठाण साहेबांचं आणि मास्टरजी उर्फ गुलाम हैदर यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गुलाम हैदर म्हणजे त्यावेळच्या शास्त्रीय आणि चित्रपट संगीत क्षेत्रातलं आदरणीय नाव. गुलाम हैदर म्हणजे संगीतकारांचे संगीतकार. या गुलाम हैदर साहेबांना

चित्रपटासाठी एखादी नवीन गायिका हवी असते, त्यांनी तसं पठाणांना सांगूनही ठेवलेलं असतं. या पठाण साहेबांनी लता दिदींचं गाणं ऐकलं आणि गुलाम हैदर यांनी त्यांना सांगितलेलं एकदम क्लिक झालं. लगेच त्यांनी गुलाम हैदर साहेबांना या नव्या ताज्या दमाच्या गायिकेबद्दल कळवलं. लता दिदींना काही काळ ज्या मास्टर अमानत अली खाननी संगीत शिकवलं त्यांचे आणि गुलाम हैदर यांचेही चांगले संबंध होतेच. त्याच अमानत अलींनीसुद्धा दिदींची शिफारस गुलाम हैदर यांच्याकडे केलेलीच होती. मग काय झालं, गुलाम हैदर यांच्याकडून दिदींना बोलावणं आलं आणि काय झालं ते पाहण्याआधी एक आपण गीत ऐकूया. दिदींच्या आवाजातलं अनपढ या चित्रपटातलं हे गीत आहे, आपकी नजरों ने समझा प्यार की काबिल मुझे.

मंडळी, नाना चौक ते गोरेगाव असा लोकलनं प्रवास करून दीदी मग फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये दिलेल्या वेळेत पोहोचल्या. पांढरा रंग त्यांचा अतिशय आवडता. त्याच पांढऱ्या रंगाची साडी, लांबसडक आणि काळ्याभोर केसांच्या घातलेल्या दोन विण्या, तरतरी चेहरा असं व्यक्तिमत्व असलेल्या दीदी त्या ठिकाणी दाखल झाल्या. स्टुडिओचं दार मात्र बंद आहे. आतमध्ये बहुधा गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरू असावं. सकाळपासून तिथं गेलेल्या दीदी संध्याकाळ झाली तरी अजून तिथं थांबून आहेत. पण गुलाम हैदर कधीही बाहेर येऊ शकतील. गुलाम हैदर आणि दीदी यांच्यामध्ये आता फक्त दाराचाच अडसर आहे. आता गुलाम अलींचं आतमधलं काम आटोपलेलं दिसतंय. दरवाजा उघडला गेला आणि गुलाम अली बाहेर आले. गुलाम अलींच्या रूपानं जणू भविष्यातील चित्रपटसृष्टीच्या संगीताचा दरवाजा दीदींसाठी उघडला गेलेला आहे. गुलाम अलींचं रुबाबदार असं खानदानी व्यक्तिमत्व आहे. उत्तम पोशाख, बोलका चेहरा, मोठे पाणीदार डोळे आणि उर्दू मिश्रित रसाळ हिंदी बोलणं समोरच्या व्यक्तीवर छाप पडणार आहे. ते दीदींना आत बोलवतात. सकाळपासून स्टुडिओत असलेले गुलाम हैदर उर्फ मास्टरजी आता थकल्यामुळे आरामात रिलून बसलेले आहेत. ते दीदींना सांगतात, गाओ बेटी. दीदी गायला सुरुवात करतात. दीदींचे गोड सुरेल स्वर मास्टरजींना एवढे प्रभावित करतात की ते ताठ होऊन उठून बसतात. त्यांचं समाधान होत नाही. और सुनाओ बेटी अशी फरमाईश करतात आणि दीदी गात राहतात. दीदींचा दीर्घ दमसास, निर्मळ आवाज, स्पष्ट उच्चार, सुरेल ताना मास्टरजींना प्रभावित करतात. मंडळी, त्या काळात सुरैया, शमशाद बेगम, नूरजहाँ, राजकुमारी, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी यासारख्या एकापेक्षा एक सरस अशा गायिका शास्त्रीय संगीतामध्ये आणि हिंदी चित्रपट संगीतामध्ये नावलौकिक कमावून होत्या. त्या मानानं समोर बसलेली ही मुलगी कोवळी, वयानं आणि अनुभवानंही कमी होती, पण तिची संगीताची जाण, प्रतिभा मात्र प्रचंड होती. गायनात विलक्षण आत्मविश्वास होता. मास्टरजींसारख्या महान संगीतकारांसमोर गाताना देखील ही गायिका मोठ्या आत्मविश्वासानं गात होती. मास्टरजी म्हणजे हिऱ्यांची पारख असलेला जवाहिऱ्याच. आपल्या हाती हे अनमोल रत्न आलं आहे हे त्याने लगेच ओळखलं. आता या रत्नाला त्याचं योग्य स्थान मिळवून देणं आणि त्याला पैलू पाडणं हे काम मास्टरजीनं करायचं होतं. एक गीत आपण ऐकूया, देखो मौसम क्या बहार है. लता दीदी आणि मुकेश यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे. मजरूह यांचं ऑपेरा हाऊस या चित्रपटातलं हे गीत आहे. ऐकूया, देखो मौसम क्या बहार है.

मंडळी, मास्टरजी दीदींच्या गायनावरती एवढे खुश होते की त्यांनी त्याच दिवशी दीदींचं एक गाणं रेकॉर्ड केलं. विख्यात दिग्दर्शक आणि निर्माते एस कुमार एस मुखर्जी त्यावेळी शहीद चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटामध्ये कामिनी कौशल ही अभिनेत्री काम करत होती. गुलाम हैदर यांनी हे रेकॉर्ड केलेलं गाणं एस मुखर्जींना ऐकवलं, पण मुखर्जी म्हणाले, या मुलीचा आवाज कोवळा आहे, तो चित्रपटातल्या अभिनेत्रीला शोभणारा नाही. झालं, गाणं नापसंत झालं, पण मास्टरजींना या एस मुखर्जींचा हा अभिप्राय अजिबात आवडला नाही. ते त्यांना म्हणाले, तुम्ही मोठी चूक करताय, मी आजच सांगून ठेवतो की एक दिवस असा येईल की त्या दिवशी हा आवाज चित्रपटसृष्टीवर राज्य करेल आणि मास्टरजींचे शब्द भविष्यात अक्षरशः खरे ठरले. पुढील काळात अभिनेत्री आपल्या भूमिकेसाठी दीदींच्या गाण्याचीच मागणी करायला लागल्या. दीदींची गाणी असली तर चित्रपट चालतो याची जाणीव निर्मात्यांना दिग्दर्शकांना झाली. दीदींच्या घरासमोर निर्मात्यांच्या रांगा लागल्या. पण हे सगळं एकाएकी झालं नाही, अर्थातच त्यामागे दीदींची मोठी तपश्चर्या होती. मंडळी, एस मुखर्जींनी जे उद्गार दीदींच्या आवाजाबद्दल काढले होते ते ऐकून दुसरी एखादी व्यक्ती असती तर निराश झाली असती, खचली असती. पण दीदी निराश झाल्या का, खचल्या का? छे, एवढ्या किरकोळ घटनेनं निराश होण्यासाठी ही मुलगी जन्मालाच आलेली नव्हती. आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद आणि परमेश्वरावर असलेला तिचा विश्वास, तिचा आत्मविश्वास तसुभरही कमी होऊ देणार नव्हता. मग मास्टरजी तिला म्हणाले, बेटी आओ मेरे साथ. ते तिला गोरेगाव स्टेशनवर घेऊन गेले. यावेळी प्लॅटफॉर्मवरती कमालीची शांतता होती. मास्टरजींच्या हातात फक्त एक सिगारेटची केस होती, त्यावरतीच मास्टरजींनी ताल धरला आणि तिला एक तर्स गाऊन दाखवली आणि तिला म्हणाले, बेटी अब गा कर दिखाओ. कदाचित त्यांना तिची पुन्हा परीक्षा घ्यायची असावी, पण ती मुलगी म्हणजेच दीदी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अतिशय सुंदर गाऊन दाखवतात. मास्टरजी खुश होतात आणि तिला पुन्हा आपल्यासोबत स्टुडिओत घेऊन जातात. दीदींच्या आवाजातले गीत आपण ऐकूया, धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार. अनुपमा या चित्रपटातलं हे गीत आहे. कैफी आजमी यांनी लिहिलेलं आणि हेमंत कुमार यांचं संगीत असलेलं हे गीत ऐकूया, धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार.

रंजनजी प्रकाश हे संगीत दिग्दर्शक उपस्थित असतात. खेमबाबू बॉम्बे टॉकीजच्या एका चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करत असतात. मग पुन्हा दिदींना गायला सांगितलं जातं, पण खेमबाबूंना दिदीचा आवाज खूप आवडतो आणि ते त्यांच्या चित्रपटासाठी दिदींच्या आवाजातलं एक गाणं रेकॉर्ड करतात. मंडळी, इथं मात्र एक गमतीची गोष्ट घडते. खेमबाबू ज्या चित्रपटाची निर्मिती करत असतात त्या चित्रपटाची नायिका कामिनी कौशल असते. ज्या शहीद चित्रपटात कामिनी कौशलच्या भूमिकेसाठी दिदीचा आवाज नाकारला जातो त्याच कामिनी कौशलसाठी आता दिदींचा आवाज वापरला जातो. मंडळी, पुढच्या काळामध्ये एक गोष्ट घडते. जे जे रसिक शहीद चित्रपट पाहायला जातात त्यांच्यात आपसात चर्चा होते आणि ती म्हणजे याच चित्रपटासाठी दिदींचा आवाज नाकारला गेला होता बरं का. म्हणजे रसिकांना शहीद लक्षात राहतो ते दिदींना चित्रपटात गाणं दिलं नाही म्हणून, एवढी त्यांच्या आवाजाची जादू असते. मंडळी, पूर्वीच्या काळात गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास आणि नौशाद यांच्यासारख्या केवळ संगीत क्षेत्रातच नाही तर मनानेही अत्यंत मोठ्या असलेल्या माणसांनी लता नावाच्या हिऱ्याला पैलू पाडले. गुलाम हैदर यांनी दिदींना सांगितलं की पडद्यावर बोल कोणावर चित्रित होणार आहेत, गाण्याचे बोल, त्यातून व्यक्त होणारा अर्थ इत्यादी गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बीटवर येणाऱ्या बोलांवर जास्तीचा जोर दिला पाहिजे. केवळ उत्तम संगीताची जाण असून चालत नाही. गुलाम हैदर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दिदी मीनाकुमारीपासून ते मधुबालापर्यंत आणि पद्मिनी कोल्हापुरीपासून तर माधुरी दीक्षितपर्यंत सर्व अभिनेत्रींना त्यांच्या अभिनय आणि व्यक्तिमत्वाला साजेसा आवाज देऊ शकल्या. संगीतकार अनिल विश्वास यांनीही दिदींना अनेक महत्त्वाच्या गोष्टी आवाजाबद्दल सांगितल्या. प्रत्येक संगीतकारांकडून त्या शिकत गेल्या, त्यांचं गाणं त्यातूनच फुलत गेलं फुलत गेलं, रसिकांच्या मनाचा ठाव घ्यायला लागलं. मंडळी, या कार्यक्रमाचा समारोप आपण एका सुंदर गीतानं करूया. चलो सजना जहां तक घटा चले मजरूह यांचं हे गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकूया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आपली रजा घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेरी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. नमस्कार.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत इंदिवर यांचं. ऐकूया शब्बीर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत इन्सानियत की दुश्मन या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं दास्तान या चित्रपटामधलं. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात फरार या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये कुली या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातून. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित फेकते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर, रुक्मिणी लॉजच्या समोर, पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी, शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध। जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

बाल गोपाळन करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादर करत्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी। तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये एक विशेष अतिथी आलेल्या आहेत, ज्यांचं नाशिकमध्ये चित्रकार म्हणून खूप छान नाव आहे. गेल्या 18 वर्षापासून त्या चित्रकारितेमध्ये आहेत, त्या म्हणजे सौ प्रतिभा संजय आहिरे, ज्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स आणि अॅनिमेशनचा कोर्स केलेला आहे आणि 18 वर्षापासून ते ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. नाशिकमध्ये विविध एक्झिबिशन्स असतील किंवा इतरही कलेच्या सादरीकरणातून त्या नेहमीच आपली अभिव्यक्ती प्रदर्शित करत असतात. एकूणच त्यांचा प्रवास, त्यांचं बालपण आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: थँक्यू. नमस्कार.
0: नमस्कार. थोडस बालपणात घेऊन जाते, बालपण कुठे गेलं, शिक्षण कुठे घेतलं, कसा प्रवास सुरू झाला?
1: माझे वडील बँकेत, बँक ऑफ बडोदा इथे ते त्या याच्यात होते बँकेत, आणि बदल्या व्हायच्या सारख्या 3-3 वर्षांनी, म्हणजे असं प्रमोशन व्हायचं त्याप्रमाणे ते शिफ्टिंग 3-3 वर्षांनी व्हायचं. आणि शाळेत रमत असताना, 3 वर्षाचा म्हणजे अशी ओळख होत असताना, त्या परिसराशी जवळ साधतानाच तिथून परत दुसरीकडे बदली. असं होत होत मग 8वीपासून मग आम्ही मालेगावलाच हे केलं, कारण की तेच आमचं तिकडे नेटिव्ह प्लेस वगैरे.
0: बरं.
1: आणि मग तिथून 8वी ते 12वी मालेगावला केले. मग तिथून म्हणजे 8वीचा एक किस्सा सांगते शाळेतला, की मी बुक विसरले, चित्रकलेची बुक विसरले, आणि तेव्हा सरांनी मला क्लासच्या बाहेर उभं केलेलं. तेव्हापासून तो सब्जेक्ट जरा असा चांगलाच भावला आणि आवड पण होती, आणि ती शिस्त मग त्या चित्रकलेच्या याच्यात तेव्हापासून रुजली म्हणजे. आणि मग 10वी 12वीला, मग 12वीलाही जेव्हा त्या बायोलॉजीच्या डायग्राम असायच्या त्या काढलेल्या, तर ते सगळ्यांना आवडायच्या, म्हणजे ती वही अख्ख्या कॉलेजभर फिरायची.
0: बर.
1: आणि मग ते बायोलॉजीचे सर होते डीएल बच्चाव, तर त्यांनी सांगितलं की तू छान ह्या चित्रकलेचा कोर्स कर एखादा आणि तू काहीतरी कर याच्यामध्ये असं. तर मग तेव्हा आम्ही तपास सुरू केला, आणि मग वडिलांचे मित्र होते, तर त्यांचं म्हणणं की तू ह्या साईडला नको जाऊ, ते म्हणे की ह्या कोर्सला ये, तुला चांगल्या गोष्टी पुढे मिळतील. आणि खूप एक खूप उदाहरणं दिली त्यांनी. तर मी म्हटलं की सर, म्हटलं तुम्ही तुमच्या त्या दृष्टिकोनातून इकडे बघतात, ह्या साईडला बघतात, तसा माझा दृष्टिकोन पण त्या साईडला तसा बघण्याचा असू शकतो. म्हटलं असं नाही, पप्पांनी माझ्या पुण्याला तपास केला, पण तिथे कोणी ओळखीचं नव्हतं, पण मग औरंगाबादला त्यांनी तपास केला. औरंगाबादला माझी आत्या, तिच्याकडे मग म्हणजे आत्या पण आहे आणि तिथे तुला कॉलेज पण करता येईल असं आत्याकडे मी राहिले. पण कॉलेज खूप दूर होतं आणि आत्यांचं घर खूप दूर, निर्णय घेतला की मग हॉस्टेलवर राहा. तो एक मिडल प्लेस होती की तिथून मला फक्त 15-20 मिनिटं लागतील कॉलेजला जायला.
0: अच्छा.
1: मग त्याप्रमाणे तिथे मग हॉस्टेल 1 वर्ष आत्याकडे आणि मग पुढची 4 वर्ष हॉस्टेलवर असं केलं ते.
0: मग तिथे तुम्ही बॅचलर ऑफ आर्टची डिग्री कम्प्लीट केली, आणि मग त्यानंतरचा पुढचा प्रवास कसा, म्हणजे मग लग्न झालं की काय नेमकं?
1: नाही, मग तिथून कॉलेजचं ते 5 वर्षाचा तो डिग्री कोर्स, 1 वर्ष फाउंडेशन आणि 4 वर्षाचं पुढे हे कमर्शियल अप्लाइड आर्ट. पण तिथेही ते ऍडमिशन घेताना किंवा ह्या कोर्सला जाताना काही अशी माहिती नव्हती पुढची, याचं पुढे काय असतं, आता कमर्शियल आर्ट केल्यावर पुढे त्याचं काय असतं, म्हणजे फार काही असं खोलात काही, आणि तेव्हाही असं एक्सप्लोजर पण नव्हतं.
0: बरोबर.
1: खूप गोष्टी अशा होत्या की, आणि फक्त हा आर्ट टीचर डिप्लोमा हा कोर्स होता, ते 1 वर्ष कंपल्सरी फाउंडेशन करावं लागतं, मग त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतात, पेंटिंग, कमर्शियल, टेक्स्टाईल, ATD, स्कल्पचर असं हे असतं. 1 वर्ष मग फाउंडेशन केल्यानंतर बघू म्हटलं, मग नंतर मग थोडी हळू माहिती घेतली, फाउंडेशन करत असताना मग अंदाज घेतला की कसं आहे काय, मग कमर्शियल आर्ट घेतलं, मग तो पुढचा 4 वर्षाचा. मग ते शिकत असतानाही खूप म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा हे होत्या की सर पण आमचे खूप स्ट्रिक्ट आणि खूपच शिस्तीचे, खूप गोष्टी त्यांनी आमच्याकडनं करून घेतल्या, म्हणजे आज ते मला माझे क्लास घेताना वगैरे मला प्रत्येक वेळी त्यांची आठवण येते की अरे हे सरांनी असं सांगितलं होतं. किंवा शिस्तीच्या बाबतीत पण अशा ह्या गोष्टी होत्या, म्हणजे शिस्तीच्या बाबतीत तुला एक गोष्ट सांगायची म्हणजे की 9:30 कॉलेज असायचं.
0: बरं.
1: आणि हा पहिल्या वर्षाचा अनुभव. तर मग सिटी बसने मी येत होते, तर सिटी बस पंक्चर झाली, तर मग कॉलेजला मला उशीर झाला.
0: बरोबर.
1: 15-20 मिनिटं. तेव्हा लाड सर होते, तर मग म्हणजे कोणी उशीरा आलं की क्लासच्या बाहेर उभं करायचो कॉलेजला असताना. कॉलेजला असताना तेव्हा मग राहिले मी 15-20 मिनिटं बाहेर उभी कॉलेजला असताना. म्हणजे खूप स्ट्रिक्ट म्हणजे शिस्त, आणि तेव्हापासून जी लागली ना शिस्त की वेळेत जाणं कुठे ह्या गोष्टी, म्हणजे ते खूप आठवण येते.
2: बर,
1: ते कॉलेजमध्ये असताना पण मग फर्स्ट इयर सेकंड इयर असं मग टीचर सर आमचे बदलत गेले. मग 22कर सर आणि पवार सर हे पण दोन सर खूप छान, म्हणजे आयुष्यभर त्या मला त्यांचं खूप असं छान हे मिळालेलं आहे की जे शिकवलंय की मग त्यांनी न बोलताही आणि बोलताही ह्या गोष्टी त्यांनी ज्या आम्हाला शिकवल्या आहेत, तर ते पण म्हणजे आता मला त्या गोष्टी खूप पुढे कामात येत आहेत. 22कर सरांनी आम्हाला हे शिकवलंय की म्हणजे कुठली गोष्ट बघताना कुठला तो तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे, तुम्ही ह्या फील्ड असल्यावर तुमचं कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तो कसा असला पाहिजे. इवन साधं तुम्ही पिक्चर बघताना त्याच्यामध्ये सगळं यायचं, डिझाईन कंपोजिशन, रंगसंगती, खूप गोष्टी, म्हणजे पूर्ण आमचे पूर्ण एखादा पिक्चर असला की तो पूर्ण आमचा अभ्यासच तिथे ते छान सांगायचे. खूप छान म्हणजे, आणि पवार सरांनी आमचं फायनल प्रोजेक्ट सुद्धा असं खूप छान याच्याने करून घेतलं. स्ट्रिक्ट असून पण आणि शिस्तीचे असून पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने करून घेतलं. आणि मग ते जे त्यांचे ते शिकवणं आहे, ती शिस्त आहे, ती आतापर्यंतही मलाही पुढे छान कामात येते, आणि त्याच्यामुळे मे बी पुढे मला ह्या वाटचालीस इथपर्यंत मी येऊ शकते.
2: बर, लग्न झाल्यानंतर सुद्धा तुमचा हा जो छंद आहे किंवा हे जे शिक्षण आहे याचा तुम्ही पुढे उपयोग करावा याच्यासाठी घरून काही पाठिंबा मिळाला?
1: लग्न आधीच आयुष्य म्हणजे असं एखादा अवखळ झरा स्वच्छंद पाणी कसं एखाद्या याच्यात ते वाहत असतं त्याप्रमाणे ते आयुष्य. आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर ते थोडं प्रवाहाच्या विरुद्ध आपलं अस्तित्व टिकवणं, तेव्हा ते थोडस मग स्ट्रगल. आणि लग्नानंतर म्हणजे नावासहित बदलतात
2: सगळ्याच
1: गोष्टी, आणि 25-26-27 वर्षानंतरची गोष्ट म्हणजे तेव्हा बऱ्यापैकी ह्या गोष्टी अशा हे होत्या की, आणि आपल्या हे ड्रॉइंगच्या फील्ड बद्दल तर म्हणजे फार असं नाही ना की तुम्ही एक डिग्री घेतली आणि उद्या लगेच तुम्हाला जॉब मिळतोय असं नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं की. आणि मग लग्नानंतर मग प्रवास जरा थोडा होता, म्हणजे अपडाऊन अपडाऊन बऱ्याच गोष्टी, त्यातल्या त्यात माझ्या मिस्टरांचाही चांगला ह्या गोष्टीला सपोर्ट होता. पण सुरुवातीचे जे असतात 5-6 वर्ष ती खूप
2: आपल्याला जुळवून घ्यायचं असतं, स्वभाव समजून घ्यायचा,
1: आणि परत सगळ्या गोष्टी असतात, तुमचं सेटल होणं
2: बरोबर,
1: आजूबाजूच्या लोकांशी सगळं सहमतीने करून घेणं, त्या पद्धतीने सगळं चालू होतं. मग मला माझी मोठी मुलगी ती 5-6 वर्षाची असताना तेव्हा हळूहळू मी माझं स्वतःचं म्हणजे छंद म्हणून थोडं हातात पेन्सिल घेणं किंवा काय ह्या गोष्टी, मग माझी दुसरी मुलगी ऋतू मग ती झाली. त्याच्यानंतर मग थोडंसं ती 3-4 वर्षाची असताना की थोडंसं वाटायचं की आता आपल्याला 4 नंतरचा वेळ मिळतोय तेव्हा काहीतरी केलं पाहिजे, किंवा ती पेन्सिल आणि कागद काही स्वस्त बसू देईना, आणि वाटायचं की हे आत्ता जर सुटलं ना तर ते कधीच मग हातात येणार नाही. आणि मग प्रयत्न चालू होते, म्हणजे बऱ्यापैकी खूप असं ओढाताण व्हायची, खूप गोष्टी असतात त्या, पण त्या गोष्टी खूप काही शिकून जातात तुम्हाला, वेळेची किंमत सगळ्या गोष्टी त्या शिकून जातात तुम्हाला त्या. तर काहीतरी करणं म्हणजे खूप अवघड होतं तेव्हा की आता काय करू मी ह्या फील्डमध्ये, म्हणजे काय करू की मला कसं सिद्ध करू मी, असं खूप गोष्टी होते, असं वाटायची की कसं मी पुढे येऊ, कसं माझे चित्र हे येईल, किंवा कशा पद्धतीने मी माझा प्रवास सुरू करू, कशी सुरुवात करू, हा खूप मोठा प्रश्न होता. आणि मग क्लास सुरू करूया म्हटलं, मुलांना शिकूया, म्हणजे पेन्सिल आणि पेपर माझं कनेक्ट, मी त्याच्याशी कनेक्ट राहील, ते सुटणार नाही माझ्या हातातून. तरी तेव्हा तो 7-8 वर्षाचा गॅप गेल्यानंतर पण ते मुलांना शिकवताना जो कॉन्फिडन्स असायचा ना तिथे जरा हे वाटायचं की पण नाही करूया करूया स्वतःच. मग ते सिलेबस ठरवणं, कशा पद्धतीने क्लासेस ते पण कसं शेड्यूल ठरवणं, काय करणं, ते खूप होतं. पण एका मुलीपासून ती सुरुवात झाली, त्या मुलीने पण येणं माझ्याकडे, कारण की त्या 25-26 वर्षापूर्वी म्हणजे विचारायचे की क्लासला किती मुले येतात आणि काय आहे, कसं शिकवतात, ह्या गोष्टी होत्या तेव्हा. ती मुलगी तेव्हा एकटी बसायची, निकिता नाव आहे तिचं, ती आता आर्किटेक्ट करते. तर छान म्हणजे ते तिच्या आईने पण छान म्हणजे एवढा विश्वास ठेवून माझ्यावर हे सोपवलंय तिच्याबद्दल. ती म्हणायची की मॅम एकटीला बोर व्हायचं, कोणीच नाहीये. मी सांगायची अगं गावाला गेलेत आज कोणी आलंच नाही किंवा काय, असं काही कारण असायची ती सांगायची. पण नंतर मी त्या दोघींनाही क्लिअर केलं की म्हणजे जेव्हा माझी ही सुरुवात झाली क्लासची वगैरे तेव्हा की मी तेव्हा सॉरी मी जरा हे केलं तुम्हाला की तेव्हा कोणी येत नव्हतं पण ह्या निकितामुळे माझा क्लास आज सुरू झाला आणि बऱ्यापैकी मोठं काम झालं माझं.
2: मग क्लासेस घ्यायला सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत ग्राफ कसा कसा वाढत गेला?
1: खूप अपडाऊन होते त्याच्यामध्ये येणारे अनुभव सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यातल्या त्यात माझ्या मुली पण छान त्यांनी मला ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन फार छान दिला. वेळोवेळी त्यांनी मदत केली कसं हे करायचं कसं हँडल करायचं म्हणजे फार छान केलं म्हणजे माझ्या मुलींनी. कदाचित मी बऱ्यापैकी त्यांच्याकडनंही शिकले आणि माझ्या क्लासला येणाऱ्या स्टुडंटकडनं पण मी खूप गोष्टी शिकले. आणि आता हेही जरा अजून खूप छान लक्षात आलं की शिकवता शिकवता आपण खूप काही वेगळं शिकत असतो, खूप वेगळ्या पद्धतीने आपण समृद्ध होत असतो हे पण मला खूप तेव्हा लक्षात आलं. मग तेच मग सगळे माझे नेहमीचे मग ते मी कॉलेजला असताना येणारी म्हणजे कोणी लेट आलं की अरे मग मला पटकन आठवायचं की अरे मी लेट आली म्हणून मी क्लासच्या बाहेर उभे होते किंवा कॉलेजच्या क्लासच्या बाहेर उभे होते. ह्या गोष्टी अशा आठवत गेल्या आणि ते सर मला नेहमी आठवत गेले आणि त्याप्रमाणे मी तशी शिस्त मुलांना त्या पद्धतीने काम करून घेणं त्या पद्धतीने मी क्लास काम सुरू केलं.
2: किती वर्ष झाले क्लासेस घेत आहात?
1: मला 18-19 वर्ष झाले क्लासला.
2: आणि एलिमेंटरी इंटरमिजिएट साठीच खास असतं की सगळ्या प्रकारचे चित्र तुम्ही शिकवता?
1: ऍक्च्युली आधी तर कसं असायचं 3 किंवा 4 वर्षापासून मुलांना घ्यायची मी आणि मग पहिलीपासून तर ते एज लिमिट नाही आहे त्या गोष्टीला तर त्याच्यामध्ये मग बऱ्यापैकी स्लो लर्नर ऑटिझम अशा मुलांचं पण काउन्सिलिंग झालं त्या पद्धतीने थेरपी म्हणून पण याचा छान उपयोग होतो. तर अशी वेगवेगळ्या पद्धती म्हणजे 60-70 वर्षाच्या बायका पण येतात आणि मग जेव्हा हा सगळा मॉब वेगवेगळ्या याच्याने येतो तर बऱ्यापैकी ते येणारे आणि त्याच्या मागून येणारा मोठा तो बऱ्याच अडचणी त्यांचे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी ते घेऊन येतात. मग तेव्हाही ते सांगणं त्या गोष्टी शेअरिंग आणि चित्रातून पण ते हलकं होत जाणं ही पण तो एक वेगळ्या पद्धतीने ते छान आणि त्या अनुभवांनीच मी बऱ्यापैकी शिकत गेले असं.
2: बरं, तुम्ही आतापर्यंत कोणकोणते रंग हाताळलेत आणि त्याच्यातला तुमच्या आवडतीचा रंगाचा प्रकार कोणता?
1: रंग प्रकार तर काय, चित्रकार म्हटल्यावर रंग रेषा याच्याशी खेळायला खूप आवडतं. त्यातल्या त्यात निळा कलर खूप आवडतो म्हणजे भव्य आकाश निळं पाणी आणि सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती त्याच्यामुळे ते खूप भावतो तो कलर.
2: अच्छा, आणि आपण कुठल्या कुठल्या मीडियम्स मध्ये आतापर्यंत काम केलंय? म्हणजे ऑइल असेल, चारकोल असेल,
1: अॅक्रेलिक, ऑइल, चारकोल, ऑलमोस्ट सगळं जेवढे वॉटर कलर. कारण की आता क्लास म्हटल्यावर हे सगळ्या गोष्टी हँडल करणं तुम्हाला, कारण की येणाऱ्या प्रत्येकाला कसं काम पाहिजे ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती असणं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यात शिकवणं पण भाग असत.
2: कमर्शियल वेने कधी बघितलं का की आपण पोर्ट्रेट म्हणा किंवा पेंटिंग्स आपण तयार करूया आणि आपण ते सेल करूया, हे नेमकं कधी वाटलं?
1: ऍक्च्युली मी क्लासेसच सुरू केले होते पण त्याच्यातून आल्या ह्या संधी आल्या त्याच्यातून की तुम्ही हे करणार का, तुम्ही हे काम करून देणार का, असं काम येत गेली त्याच्यातून आणि तुमचं ऍक्च्युली कामच लोकांपर्यंत जात आणि मग त्या संधी तुम्हाला येत जातात. असं आहे, मग पॅरेंट्स पण मग जिथे काही हे असेल गेस्ट म्हणून जाणं असेल तर त्या पॅरेंट्स कडनंच ह्या गोष्टी आल्या की इथे तुम्ही जा किंवा इथे आहे असं आहे, त्यांच्या ओळखीने मग त्या गोष्टी पुढे होत गेल्या. असं आहे.
2: काय वाटतं आर्टिस्ट होणं किती भाग्यशाली आहे किंवा एखादा जॉब करणं चांगलं आहे?
1: दोन्ही गोष्टी एकमेकांना खरं पूरक आहेत ऍक्च्युली. खरंच म्हणजे खरं सांगते कारण की पैसा पण तुम्हाला लागतो पण खरं सांगू का जेव्हा तुम्ही सुरुवातीला काम करताना प्रामाणिकपणे सातत्य ह्या गोष्टी ठेवल्या ना मग पैसा ही गोष्ट आपोआप तुमच्याकडे येते. हे मला माझ्या अनुभवातून मी सिद्ध केलं की तुम्ही प्रामाणिकपणे राहा. सुरुवातीला तर म्हणजे अगदी किरकोळ कामं म्हणजे की चला ठीक आहे सुरुवात आहे आपली ह्या गोष्टी म्हणजे फार कमी याच्यातून ते काम होत गेली घेत गेली पैसे पण नंतर ते मग संधी येतात आपोआप की नाही अरे हो हे असं आहे का. काही काही वेळेस तर अरे आपण म्हणजे एवढे आले असं पण होतं की अरे हे पण असतं असं का म्हणजे पाकिटात येऊन जातात आणि हे एवढे आलेत का असं म्हणजे एवढे नव्हते ऍक्च्युली हे असं पण होतं. ही गोष्ट खरी आहे.
2: दोन्ही अनुभव
1: आहेत असं आहे. पण ते पैसा खूप डोक्यात ठेवून काम केलं ना की ते जरा थोडं मे बी सुरुवातीला हे गोष्टी म्हणजे माझा अनुभव आहे की नाही मिळत तेव्हा काही, जेव्हा पण तुम्ही तुमचं कामाने सिद्ध होता, सातत्य असतं. आणि स्टुडंटच्या बाबतीत पण म्हणजे सांगायचं झालं की काही मोठ्या, जे लहान स्टुडंट होते ते आता मोठ्या झाल्या मुली, तर जॉब करतायत, भेटायला आल्यात, तर मॅडम मी असं केलं की माझ्या प्रोजेक्टमध्ये मी थोडं प्रेझेंटेशन माझं थोडं आर्टिस्टिक व्ह्यूने केलं, काही थोडं वेगळ्या पद्धतीने केलं, म्हणजे आर्टचंच आपलं थोडं हे बेस देऊन काम केलं, तर मला त्याचा खूप फायदा झाला. ऍक्च्युली माझ्या मुलीने पण मला हेच सांगितलं आणि त्याच्यानंतर मला ह्या गोष्टी हळूहळू बाकीच्याही स्टुडंटकडनं यायला लागलं. ही पण गोष्ट छान म्हणजे अनुभवायला आली मला.
2: बरं, छान. ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना काही सल्ला द्यावा असं वाटतो का?
1: छान आहे हे फील्ड, आर्ट हे असं फील्ड आहे ना की, आणि तेव्हा तर आम्ही शिकत होतो तेव्हा तर ह्या गोष्टी म्हणजे काहीच हे नव्हत्या,
2: त्याला
1: महत्व नव्हतं, पण आता आहे हे मी खरंच म्हणजे आता खूप दृष्टिकोन छान बदलला आहे. पॅरेंट्स आपण कोर्स विषयी विचारतात, ह्या विषयी म्हणजे खूप जागरूकता झाली आहे पॅरेंट्स की कुठल्याही डिझाईनचं कसं आहे काय आहे ह्या गोष्टी माहिती घेत असतात. तर नक्की यावं, सातत्य ठेवावं, प्रामाणिकपणे काम करावं आणि तुम्हाला खरंच आर्ट हे सगळं देतं, मान सन्मान पैसा सगळं देतं तुम्हाला.

0: अप्रोच येत गेला की नाही पाच सहा तासासाठी ठेवायचं, एकाच दिवसासाठी ठेवायचं, एवढ्या वेळेत काही हे शक्य नाही होणार असं सांगितलं त्यांनी. पण प्रयत्न केले. बऱ्यापैकी जो होता 15 दिवसाचा निगेटिव्ह अप्रोच तो खूप त्रासदायक झाला बऱ्याच ह्याच्यातून, पण होत गेला. आणि मग दुसरा अनुभव म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, याच्यावर मी एक पेंटिंग तिथे केलं. ते बऱ्याच जणांनी मला त्याविषयी विचारलं आणि त्यांच्याकडनं मला खूप साऱ्या आयडिया झाल्या की तुम्ही हा विषय धरून ठेवा, करा, याच्यात हे करा ते करा, खूप सारं. म्हणजे ते बऱ्यापैकी ते एनर्जी टॉनिक आता मिळालेलं आहे आणि आता काम पण सुरू झालेलं आहे.
1: पुढे भविष्यामध्ये काही प्लॅन्स आहेत का किंवा काही अशा थीमवरती काम करायला आवडेल का, तर ते काही ठरवलंय का?
0: हो, आता हे जे टॉनिक मिळालं ना तुला म्हटलं हे, याच्यावर मला आता बऱ्यापैकी चांगलं काम करायचं आहे. असं म्हणजे कारण की हा विषय काल म्हणजे जे आपलं झालं एक्झिबिशन त्याच्यात बऱ्याच जणांनी ते हे केलं म्हणजे अप्रिशिएट केलं, करा तुम्ही करा याच्यावर काम करा असं त्यांच्याकडनंच मिळालं. मला सुरुवातीला थोडं हे होतं की अरे फार काही घरात लावण्यासारखं नाहीये ही गोष्ट किंवा पेंटिंग म्हणून तुम्ही असं काही हे करणार नाही, पण ठीक आहे समाज जागृती ती आपल्याकडनं थोडंफार काही होत असेल तर काय हरकत आहे करायला. आणि बऱ्यापैकी ते लोकांना भावते आणि तेच लोक सांगतायत की तुम्ही याच्यात काम करा किंवा ह्या विषयाला धरून ठेवा आणि पुढे काम करा याच्यामध्ये, तर काय हरकत आहे.
1: वा, नक्कीच. एकूणच सगळा जीवन प्रवास आणि सगळ्याच गप्पा मारल्यावरती एक प्रतिभा संपन्न कलावंत असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी तुमच्या नावाप्रमाणे अर्थातच त्या सगळ्याला खूप लोकांची साथ होती, पण तुमचं सातत्यही तितकंच महत्वाचं होतं आणि ते आजही तुम्ही टिकवून ठेवलेलं आहे आणि यापुढेही तुमचे खूप छान प्लॅन्स आहेत, ते सगळेच सक्सेसफुल व्हावे अशा सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात आणि वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: मला पण विश्वास रेडिओचे खूप छान आभार मानायचे आहेत आणि त्यातल्या त्यात विनायक रानडे सरांनी खूप त्यांनी मला हे केलं की तू आणि अपर्णाने जरा कौतुक सोहळा केल्यामुळे त्यांनी मला धपका दिला की जा तू काही हरकत नाही, 300 वेळा 600 वेळा तुझं नाव घेतलंय म्हणे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
1: तर असे कहो, आज आपण गप्पा मारल्या चित्रकार प्रतिभा आहिरे यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 आणि 94239 84888 या क्रमांकांवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात हसन कमाल यांचं गीत आज की आवाज. या चित्रपटामधलं संगीतकार रवी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: यशोदास यांनी गायलेलं अबोध या चित्रपटामधलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत आता ऐकूयात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 ह्या क्रमांकावर.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर, रुक्मिणी लॉजच्या समोर, पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी, शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. त्यानंतर गाणी मनामनातली हा कार्यक्रम, संवादक श्याम कुलकर्णी. 9 बाळू ऑन एअर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते राजेश आहेर. रात्री 10 हमराज हा कार्यक्रम सादर करते संतोष पाटील. रात्री 10:30 ते 4:00 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाचित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

फक्त रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 78। जय जय।

श्रोते हो, रामावर ज्याचा विश्वास नाही, ज्याची श्रद्धा नाही, त्याचे काय हाल होतात याचे वर्णन या श्लोकात येते. समर्थ म्हणतात, अहो ज्या मनुष्याचा प्रभू रामावर विश्वास नाही त्या पामराला त्याच्या देहबुद्धीमुळे संसाराचे ताप, संसाराची पीडा सोसतच राहावी लागते. योग क्षेम वहाम्यहम असा बाणा असलेल्या रामावर विश्वास न ठेवता उगीच चिंता काळजी करण्यात काहीही तथ्य नसते. श्रोते हो, ज्या मनुष्याचा रामावर विश्वास नाही त्याला समर्थ पामर म्हणतात. अशा मनुष्याच्या मनात सतत द्वंद्व सुरू असते. चांगली वागणूक मिळाली की सुख आणि अपमान झाला की दुःख, फायदा नुकसान, मान अपमान, सुख दुःख या सगळ्या गोष्टींमुळे त्याचे मन सुखी नाहीतर दुःखी होतच राहते आणि या द्वंद्वामुळे त्याला सतत त्रास होत राहतो. रामावर श्रद्धा नसल्याने सतत कोणत्या ना कोणत्या तरी चिंता तो करीत राहतो. श्रोते हो, संशय जर वाटत असला तरीही रामावर भगवंतावर विश्वास ठेवावा. अहो, गुरु नानक म्हणतात, चिंता करणे म्हणजे भगवंताचे अस्तित्व नाकारणे आहे. चिंतेला समर्थ वृथा हा शब्द का जोडतात? वृथा या विशेषणाचा अर्थ काय आहे? उगाच काही कारण नसताना असा त्याचा अर्थ आहे. आपण चिंता करून होणाऱ्या गोष्टी थांबणार आहेत का? नाही ना. आपण सर्वसामान्य माणसांनी चिंता करण्याची जणू सवयच लावून घेतलेली असते. चिंता करतो पण त्याचा उपाय मात्र करीत नाही. राम नाम हा राम बाण उपाय असताना आपण मात्र तो सोडून वृथा चिंता करीत राहतो. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, सर्व काळ मानसी चिंता तूर. जीवनाचा खरा आनंद हवा असेल तर त्या आनंदावरचा क्लेम सोडा. बघा ना, आपल्याला पुत्र हा अत्यंत प्रिय असतो, पण आपण पुत्रावरचा अधिकार संपवतो का? नाही. ज्या क्षणी आपण पुत्रावरचा अधिकार संपवतो, मुलावरचा अधिकार संपवतो, त्या क्षणी आपण त्या मुलामधून बाहेर पडतो, मुलाच्या मोहमायेमधून बाहेर पडतो आणि मग आपल्याला खरा आनंद मिळतो. पण हे मात्र कळत असूनही वळत नाही. परिस्थिती सुधारावी म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, पण परिणामाची चिंता न करता परिणाम तेवढा रामावर सोडावा. भले बुरे ते राम जाणता आपण आपले काम करू. याप्रमाणे कर्म करीत राहावे. हो, काही कारण नसेल तर लोक रस्त्यावरील वाहतुकीची चिंता, वाढणाऱ्या लोकसंख्येची चिंता, वाढणाऱ्या प्रदूषणाची चिंता करीत बसतात. जे घडायचे आहे ते घडणारच आहे आणि जे घडायचेच नाही ते घडणार नाहीच. मग उगीच चिंता करून आपण आपली प्रकृती का खराब करावी? भगवंत इथे मोक्ष देण्यास समर्थ असताना आपण मात्र या कश्ची देहाची संसाराची व्यर्थ चिंता करीत राहणे चुकीचे नाही काय? गोंदवलेकर महाराज म्हणतात, आम्ही दुकान टाकिले केशराचे पण गिराईक मात्र हिंग मिऱ्याचे. तेव्हा श्रोते हो, जे काही घडते ते प्रारब्धानेच आहे. ही एक संकल्पना मनात पक्की ठेवावी. आहे ते स्वीकारण्याची वृत्ती ठेवावी. व्यर्थ चिंता करण्यात शक्ती घालवू नये. रामावर विश्वास ठेवून आपले कर्तव्य करू. मनशांती आणि आत्म्याचे समाधान प्राप्त करून घेऊ आणि आनंदाने जीवन व्यतीत करू. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02 53 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. अमृताचा घनबरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर, अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे, फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: श्रोतेहो, सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातील जुनं ते सोनं या चित्रपटातील ग दी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार

0: ያላችሁ?
1: चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या सुरातील गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीतकार श्रीनिवास खळे आणि चित्रपट आहे सोबती.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताचा. आपल्यासोबत मी श्याम कुलकर्णी. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके आणि चित्रपट पोस्टातली मुलगी.

मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील करावं तसं भरावं या चित्रपटातील बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढील गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बन्या बापू या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातील मुरलीधर गोडे यांचं गीत, संगीतकार

चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरवंता या चित्रपटातील भगवान देशमुख यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर

श्रोते हो मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या सुरातील आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना, संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोते हो, या गीत रचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमात जुनं ते सोनं, सोबती, पोस्टातली मुलगी, करावं तसं भरावं, बन्या बापू, सुरवंता आणि आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला श्याम कुलकर्णी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंदीवर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात हम सब चोर है या चित्रपटामधलं.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिरा देवी मिश्रा यांचं गीत गमन या चित्रपटामधलं. हे गीत आहे शेहरे यार यांचं, संगीतकार जयदेव.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद असीज यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरणों की सौगंध या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं गीत. अंजान आणि प्रकाश मेहरा यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रात्री से 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी, ह्या रविवारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अनुज नेहते, न्यूरोलॉजिस्ट, मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ, MBBS, DNB, मेडिसिन, DM, न्यूरोलॉजी. खूप हुशार डॉक्टर आणि खूप प्रामाणिक डॉक्टर आणि माझा मित्र आणि स्पोर्ट्समन.
1: थँक्यू.
0: अतिशय बेसिक प्रश्न सुरू करू अनुज. न्यूरोलॉजी म्हणजे काय?
2: न्यूरोलॉजी म्हणजे मेंदू आणि मणके इथून ज्या नसा निघून आपल्याला हातापायापर्यंत सप्लाय करतात आणि आपल्या चेतासंस्था चालवतात म्हणजे न्यूरोलॉजी, ज्याच्यामध्ये आपलं मन सुद्धा इन्क्लूड आहे.
0: म्हणजे तुझ्याकडे जे येतात ते पेशंट, किंवा मी रादर असं रिफ्रेश करतो, तुझ्याकडे आम्ही कोणते पेशंट घेऊन यायला पाहिजे न्यूरोलॉजिस्टकडे?
2: जे मी सांगितलं मेंदू आणि मनका रिलेटेड,
0: म्हणजे आमचे सिम्प्टम्स काय असायला पाहिजे त्यावेळेस?
2: बरोबर. अर्धांगवायू, लखवा, पॅरालिसिस, मिरगी, झटके, झोप न येणे, वारंवार तोल जाणे, हातापायाला मुंग्या येणे, कंपवात, लहान मुलांचे मेंदूचे आजार, ऑटिझम.
0: ऑटिझम म्हणजे काय?
2: ऑटिझम म्हणजे लहान मुलांमध्ये जी चंचलता निर्माण होते, जसं की समजा लहान मुलगा शाळेत गेला तर तो लाईनीत एका लाईनीत बसत नाही, किंवा तो सारखं वारंवार चिडचिड करतो, किंवा तो जेवण करताना त्याला फक्त टीव्हीच लागतो त्याशिवाय तो जेवण करत नाही, या प्रकारचे ऑटिझम ज्याला लहान मुलांचे
0: सायकोलॉजिकल त्रास आहे की
2: सायकोलॉजिकल प्लस मेंदूचा, म्हणजे ते सांगतो ना त्याच्यामध्ये मन सुद्धा इन्क्लूड होतं, ते न्यूरोलॉजी.
0: ओके, मग याच्यात मेंदूचा काय त्रास ऑटिझम मध्ये?
2: मेंदूतले जे रसायन असतात जसं की डोपामाइन, सिरोटोनिन, जे आपल्या एका लेवलला आपलं मन स्थिर ठेवतात, या रसायनांमध्ये कमी जास्ती प्रमाण झाल्यामुळे मेंदूमध्ये चंचलता निर्माण होते, ज्याच्यामध्ये पेशंटला ऑटिझम होऊ शकतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला डिप्रेशन म्हणा किंवा मॅनिया म्हणा या प्रकारचे मानसिक.
0: लहान मुलांना
2: सुद्धा.
0: बरं, आता अनुज आजचा विषय आपण आहे ना मुलांपासून सुरू करू.
2: बरं,
0: मुलं, यंगस्टर्स, मग मिडल एज, सिनियर्स, आता लहान मुलं आणि न्यूरोलॉजी.
2: लहान मुलं आणि न्यूरोलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो आजचा आपला दुश्मन,
0: तू कोणता एज पिरियड घेतोय आता?
2: मी 0 to 10 घेतो आहे, जो सगळ्यात डेंजरस पिरियड आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात व्हल्नरेबल आपण म्हणू की आजची पिढी आहे, आणि जे घातक सगळ्यात आहे तो म्हणजे फोन. इतकी सवय झालेली आहे, जेवताना पटकन फोन लावल्याशिवाय मुलगा जेवत नाही आणि हे सवय लावणारे आपण आहोत. विचार करा की म्हणजे आजच्या माझ्या वया गोटाला लहानपणी मी वाढताना माझा फोन बघताना किंवा टीव्ही बघताना मी जेवलेलो आहे का? कधीच नाही. मग आपण आजच्या काळामध्ये ती सवय का लावत आहोत? उदाहरणार्थ पेरेंट्स जॉबला गेलेले आहेत आणि मुलगा आजीकडे राहतो, लहान मुलगा, तो शाळेत नाही येतो, ते पटकन टीव्ही लावतात, फोन बघतात आणि जेवतात. याच्याने ब्रेन फॉगिंग होतं.
0: ब्रेन फॉगिंग म्हणजे?
2: मी गाडी चालवतोय, उदाहरणार्थ गाडी चालवताना फॉग आला समोर तर मला गाडीचं पुढचं काही दिसतं का?
0: अंधुक
2: होतं. तर मुलांमध्ये अति टीव्ही बघण्यामुळे ब्रेन फॉगिंग होतं, ज्याच्यामुळे त्यांची जी विचार क्षमता आहे ती कमी होते, ज्याला म्हणतात ब्रेन फॉगिंग.
0: त्याच्यामुळे काय होतं?
2: त्याच्यामुळे ऑटिझमची सुरुवात होते.
0: अरे बापरे.
2: आणि
0: म्हणजे ऑटिझम सिरियस प्रकार आहे का?
2: हो, ऑटिझम हा सिरियस प्रकार आहे, कारण जो आपण घडून आणलेला आणि खूप जास्तीत जास्त आता कोरोना नंतर आम्हाला पुढचे 2 वर्ष इतके कठीण गेले, कारण मुलांना बाहेर खेळायला जाऊ देत नाही, घरामध्ये बसवून ठेवणार, करणार काय मुलं? पर्याय काय आला? फोन आला आणि टीव्ही आला.
0: म्हणजे ऑटिझम आम्ही ओढून घेतलेला आहे.
2: अगदी बरोबर. ज्याच्यामध्ये आपण सवय लावलेली आहे मुलांना की मी टीव्ही बघणार, मी फोन बघणार, मी गेम खेळणार, मी बाहेर खेळायला जाणार नाही, त्याच्याबद्दल मी प्रेफर करतो मोबाईल्स मधले गेम खेळेल, हे आपण लावून दिलेली एक प्रकारची सवय आहे जी आपल्याला बंद करणं गरजेचं आहे. आपलं बालपण जसं होतं तसं आठवणं गरजेचं आहे की आपण लहानपणी काय करायचो.
0: मला ऍज अ पॅरेंट कधीच समजलं पाहिजे की मी माझ्या सोयीसाठी माझ्या मुलाला मोबाईल दिला, कारण मला काम आहे. म्हणजे मी मुद्दाम दिला नाही त्याला, मला माझ्या मुलाला वाईट करायचं नाही, किंवा टीव्ही चालू करून दिला कारण मी तोपर्यंत माझा स्वयंपाक विपाक करून घेते, ऑफिसचं काम करून घेते. तर मला हे कधी जाणवायला पाहिजे की मी हे जे करते याचा दुष्परिणाम माझ्या मुलावर व्हायला लागलाय?
2: सुरुवात अगदी मायन्यूट असते, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सिम्पटम सांगेल की एकच गोष्ट वारंवार करणे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल पेन मी घेतलेला आहे आणि सारखा सारखा पेन मी एका विशिष्ट पद्धतीने हलवला, तो परत ठेवला तो परत घेतला, तो परत हलवला, तो परत ठेवला, तो परत घेतला, आणि तीच विशिष्ट पद्धत परत परत रिपीट होणं ही पहिली क्लू आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पॅरेंट्सला कळायला पाहिजे की हा ऑटिझमकडे वळतो आहे का. पहिला सिम्पटम. आणि दुसरं चिडचिड खूप वाढणं आणि चंचलता वाढणं.
0: चिडचिड कशा प्रकारची असते?
2: फेकाफेक, अग्रेसिव्ह. चिडचिड प्रत्येकच मूल करतं, पण फेकाफेक करणं आणि लिमिटच्या बाहेर चिडचिड करून फेकाफेकी करणं हे दुसरं सिम्पटम. आणि तिसरं चंचलता. फॉर एक्झाम्पल, मी आता एका लाईनीत उभे आहे, मला माहिती की माझा 5वा नंबर आहे शाळेमध्ये, पहिला मुलगा जाईल, दुसरा मुलगा जाईल, आणि मी 5 लाईनीपर्यंत माझ्या नंबरीपर्यंत तिथे स्तब्ध राहिलो पाहिजे, ही शिस्त आहे, माझ्या मेंदूने मला सांगितलेलं आहे. पण ते मी न करता इकडे तिकडे पळणार, परत पुढे जाणार, परत मागे येणार, परत पुढे जाणार, परत मागे येणार,
0: तू असं का करतोस?
2: चंचलता, कारण त्याच्या मेंदूतले रसायन हे आपण जे मी तुम्हाला सांगितलं स्क्रीन टाइममुळे कमी जास्ती होऊन हा तो प्रकार त्याच्यामध्ये घडत असतो.
0: याला आपण इम्पेशन्स म्हणू शकू का?
2: नाही, इम्पेशन्स हा वेगळा विषय, आणि हा जो विषय आहे तो ऑटिझम. चंचलता हा त्याच्यातला एक फक्त सिम्पटम आहे जे आपल्याला लवकर कळतं आणि ज्याला आपण ट्रीट आणि लवकर त्याला जर आपण समजून घेतला तर त्याला आपण ट्रीटमेंट लवकर देऊ शकतो.
0: आणि याचा लेट परिणाम,
2: लेट
0: आम्ही उशिरा झालो आम्हाला समजलंच नाही.
2: बरोबर. नाही, लेट जरी झालं तरी आपण त्याला बरं करू शकतो, पण ऑब्व्हियसली त्याला मग बरं व्हायला सुद्धा.
0: ऑटिझम इज क्युरेबल?
2: येस, क्युरेबल अप टू सम लिमिट.
0: ओके. याच्यात सिव्हिअर काय होतं ऑटिझम मध्ये?
2: सिव्हिअर म्हणजे मुलाची जी ग्रोथ आहे शाळेमधली किंवा स्कॉलिस्टिक परफॉर्मन्स जो आहे तो कमी होतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो मतिमंदपणा, तो त्याला पुढे जाऊन त्रास देऊ शकतो.
0: ओके.
2: त्याच्यामुळे मला हे तुमच्या मार्फत हेच सांगायचं की आपण पटकन, जसं तुम्ही म्हटलात की मला माझा स्वयंपाक करायचा, तोपर्यंत तू फोन बघ का, तोपर्यंत तू क्यूबचा गेम का नाही खेळू शकत, तोपर्यंत तू सापशिडी का नाही खेळू शकत, हे गेम कुठे गेलेत, तो हे गेम का नाही खेळू शकत, त्याने फोन टीव्हीच का पाहिला पाहिजे. ठीक आहे, आजकाल मुलांना घरामध्ये एकच माणूस आहे, सिबलिंग नाही आहे, हा पण एक प्रॉब्लेम आहे की सिबलिंग असला तर आपण
0: सिबलिंग असावं. आता थोडासा हटके प्रश्न आहे,
2: हो,
0: सिबलिंग असावं की नाही? प्रामाणिक मत सांग तुझं ऍज अ डॉक्टर.
2: सिबलिंग असावं प्रामाणिक मत, पण प्रत्येकाला शक्य नाही इकॉनॉमिकली, पण मी तुम्हाला सांगतो कारण प्रत्येकाला दुसरं तेवढंच त्याला शिक्षण त्या रीतीचं देणं आजकाल शक्य नाही, कारण प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. पण सिबलिंग नाही म्हणून फोन देणं हा त्याला पर्याय नाही आहे.
0: व्हेरी गुड.
2: सिबलिंग नाही म्हणून त्याला क्यूबचा गेम आहे. किती सारे गेम्स आहेत, तुम्ही बाकीचे गेम्स आज पहिले आपल्या खेळण्यापेक्षा तर ते गेम्स त्याला द्या ना. तोपर्यंत तो फोन टीव्हीच का बघावा? जेवण करताना आपणच किती वेळा मला सांगा की आपण फोन टीव्ही बघण्यामध्ये जास्ती प्रेफरन्स देतो. उद्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फोन न बघता जेवण करा, तुम्हाला फार कठीण जाईल. तुम्ही तर अडल्ट आहात, तुम्ही स्वतःवर कंट्रोल करू शकता. त्या मुलाच्या इमोशन्सवर त्याचा कंट्रोल नसताना आपण त्याला कितीचं चुकी फीडिंग देतो आहे. परत सांगेल ब्रेन फॉगिंग, तुम्ही इमॅजिन करा त्याच्या ब्रेन मध्ये काय होत असेल. तो समजा गाडी चालवतोय, रथ चालवतोय, आणि त्याच्यासमोर त्याला काहीच दिसत नाहीये, तो किती हेल्पलेस होईल, तो किती रथ सैरबैर धावेल. तर हे ब्रेन फॉगिंग अवॉइड करणं फार गरजेचं आहे.
0: याच्यात ही पॅरेंट्सची ड्युटी आली.
2: ऍब्सोल्युटली.
0: स्कूलमध्ये टीचर्स काय करू शकतात? ते हेल्प करू शकतात डायग्नोसिसला?
2: हो. मग हे जेव्हा आम्ही बऱ्याचदा काही ऍक्टिव्हिटीज घेतो, जेव्हा टीचर लोक आहेत, जे मी लाईनीतलं उदाहरण सांगतात, हे टीचर लोकच आम्हाला पहिले सांगतात, किंवा टीचर लोक पहिले पॅरेंट्सला सांगतो की हा असं करतो, कारण लाईन ही जनरली आपण शाळेतच लावतो. तर हे टीचर लोक पण बऱ्याचदा सांगतात पॅरेंट्सला की हे तो करतो. जी हिस्ट्री आम्ही घेतो आई पॅरेंट्सकडून, तेव्हा आम्हाला ही गोष्ट पण फार गरजेची आहे.
0: बरं, ऑटिझमची तुम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट किती दिवसाची असते आणि कशी असते, त्याबरोबर काउन्सिलिंगची पण गरज असते का?
2: हो. त्याच्यामध्ये प्रकार, माइल्ड मॉडरेट सिव्हिअर कुठल्या प्रकारचं सिव्हिरिटी आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंट आणि त्याचं किती दिवस देणार ट्रीटमेंट हे व्हॅरी होतं. पण काउन्सिलिंग, येस, पॅरेंट्स काउन्सिलिंग जास्ती महत्वाची आहे, कारण पॅरेंट्स काउन्सिलिंगनेच तो बरा होणार आहे. आणि मुलांना बेसिकली सोशलायझेशन, जसं मी तुम्हाला सिम्पल सांगितलं की फोन टीव्ही बंद करा आणि त्याला बाहेर मुलांमध्ये खेळायला पाठवा त्याच्या सिबलिंग सोबत किंवा त्याच्या वयोगटातल्या मुलांसोबत, हे फार गरजेचं आहे.
0: लॉंग टाइम ट्रीटमेंट आहे?
2: परत डिपेंड्स ऑन त्याचा आजार किती सिव्हिअर आहे आणि तो कुठल्या स्टेजमध्ये माझ्याकडे आलेला आहे.
0: सिव्हिअरमध्ये?
2: सिव्हिअरमध्ये बऱ्यापैकी जास्ती दिवस लागू शकतात ॲडोलेसन्ट्स पर्यंत
0: तरी. अच्छा, 16-17 वय. ओके, व्हेरी गुड. या व्यतिरिक्त काय अजून लहान मुलांमध्ये?
2: लहान मुलांमध्ये दुसरा जो आजार असतो तो फिट झटकी मिरगी, जो ऑब्व्हियसली मोठ्या वयागटात पण असतो, पण लहान मुलांमध्ये पण जे शाळेमध्ये नुसतं ब्लिंकिंग करत असतो मुलगा फॉर 4 seconds ऑर 40 seconds, फक्त ब्लिंकिंग करणं हे सुद्धा फिटचंच लक्षण आहे. ज्याच्यामध्ये तो ब्लँक असतो, ज्याला आपण ऍबसेंट सीझर्स असं म्हणतो, तो ऍबसेंट असतो तेव्हा त्याला काही कळत नाही, तो ब्लिंक करतो थोडा वेळ डोळे, ऑल राईट, आफ्टर 5 minutes तो परत नॉर्मल होतो. ही गोष्ट लक्षात येणं फार कठीण आहे. तो लक्षात आल्यानंतर 100% क्युरेबल आहे त्यात वाद नाही, पण तो लक्षात येणं थोडंसं कठीण आहे. मग याच्यामध्ये परत आम्ही स्कूल्सच्या टीचरांना एज्युकेट करणं फार गरजेचं आहे की तो अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज करतो का, कारण आपल्याला फीट झटके मिरगी म्हणजे काय, आपल्याला सिमटम्स जे माहिती आहेत, डोळे वर करणे, हातपाय वाकडे करणे, तोंडात फेस येणं, ह्या फीटची लक्षणं ती तर आहेतच, पण ही काही लहान मुलांमध्ये विशिष्ट प्रकारची जी फीट आहेत ती पण आपल्याला लक्ष ठेवणं.
0: डोळ्यांव्यतिरिक्त अजून काय काय?
2: तोंडातनं नुसता फेस येतो कधी कधी आणि तो मान फक्त थोडीशी एका साईडला किंवा डोळे थोडेसे एका साईडला तिरके करणं, ही पण एक सटल साइन्स आहे जी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
0: बरं, याची लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असते?
2: अगदी औषधांनी ट्रीटमेंट घेऊन हा आजार पूर्ण बरा होतो.
0: बरं, हे हेरिडेटरी आहे का?
2: असू शकतं, प्रत्येक वेळेस हेरिडेटरी असलंच पाहिजे असं नाही, काही मुलांमध्ये उत्पन्न पण होऊ शकतो.
0: कशामुळे होतो हा त्रास?
2: हा त्रास बेसिकली थोडक्यात सांगायचं, आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे शॉर्ट सर्किट कसं होतं, तसं मेंदूमध्ये शॉर्ट सर्किट होतं आणि याचे विविध कारणं आहेत. सोडकं कारण म्हणजे मेंदूमध्ये गाठ असणं हे सगळ्यात मोठं सिव्हिअर कारण आहे
0: लहान मुलांमध्ये.
2: हो, असू शकतं. आणि छोटंसं कारण म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण कमी असणं.
0: काय बोलतोस?
2: जे पण ट्रीटेबल आहे, म्हणजे मोठ्यांपासून तर छोट्यांपर्यंत ही सर्व कारणांना हे अवलंबून असू शकतं.
0: बरं अनुज, मला तो पुन्हा सांग, नॉट ओनली फॉर न्यूरोलॉजी, अदरवाईजही मुलांचा चेकअप आपण लहान मुलं असतात बच्चू असतात तोपर्यंत करतो, मग एका एज नंतर ते बंद होऊन जातं, तर ते कंटिन्युअस राहायला पाहिजे का?
2: अगदी बरोबर. म्हणजे पेडियाट्रिशियनकडे जे आपण जातो ते त्याची वाढ कशी होते आहे, म्हणजे तो फॉर एक्झाम्पल 10 वर्षाचा जर तो आहे तर त्याची बाकीच्या गोष्टी म्हणजे हॉर्मोनल ग्रोथ, त्याची हाईट, त्याचे बाकीचे फीचर्स हे 10 वर्षाच्या प्रमाणे झालेले आहेत का हे बघणं फार गरजेचं आहे. माइल स्टोन ज्याला आपण म्हणतो. आणि शाळेमध्ये आजकाल हे प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत हेल्थ चेकअपच्या नावाने.
0: बरं, पेडियाट्रिककडे किती वर्षापर्यंत जायला पाहिजे?
2: फिक्स नाही पण 14 पर्यंत जनरली.
0: हो, पेडियाट्रिक 14 पर्यंत बघतात?
2: हो.
0: ओके, लहान मुलांचं केलेत आपण कव्हर?
2: हो.
0: ओके, आता यंगस्टर्स,
2: यंगस्टर्स
0: ऍडोलसन्स,
2: ऍडोलसन्स आणि यंगस्टर्स मध्ये मी सांगू इच्छितो की परत रात्रीपर्यंत वेब सिरीज बघणं आणि झोपेचं खोबरं करून देणं ह्या मुद्द्यावर मी थोडस
0: एवढा त्रास आहे का रे ह्याचा मीडियाचा?
2: अगदी. म्हणजे मला सांगा, तुम्ही एकदा वेब सिरीज सुरू केली यांच्यामध्ये काय फॅड आहे ना, जी वेब सिरीज सुरू केली ती त्या रात्रीतच संपवायची.

0: आणि त्यांनी पण तसाच वेब सिरीज बनवताना तो शेवट
1: हा प्रॉब्लेम मुलांमध्ये आणि मुलींमध्ये
0: दोघांमध्ये हे मी स्कूल गोईंग कॉलेज गोईंग मुलं मुलींमध्ये दोघांची गोष्ट करतो आहे. त्यांनी बरोबर करताना काय ठेवलेलं असताना शेवटचे 5 मिनिटं असं कुतूहल ठेवतात की आपण बरोबर तो पुढचा एपिसोड बघतोच. आणि हे तुम्ही विचार करा, सुरू करतात दिवसभर किंवा संध्याकाळपासून आणि इट गोज टिल 4 AM or 5 AM. हे किती चुकीचं आहे. म्हणजे झोपेचं तुमचं खोबरं करून तुम्ही या पद्धतीवर जर डिपेंडन्सी दाखवत असाल, फॉरगेट अबाउट स्टडीज, म्हणजे तो स्टडी जो बोलतो तो तर जाऊच द्या, पण तुमच्या परत मी जो आपला मेंटल हेल्थ, स्लीप हेल्थ, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याला आपण डावलून ह्या गोष्टी करणं, अगेन मग याच्यामुळे अँगर इश्यूज, कॉन्सन्ट्रेशन न होणं, स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्स कमी होणं, ह्या गोष्टी लॉंग टर्मच्या दृष्टीने फार डेंजरस आहेत, जे मी इस्पेशली या वया गटातल्या मुलांसाठी सांगू.
1: मग मला एक सांग, ॲडलोसन्स मुलं जे आहेत, वी आर टॉकिंग अबाउट 16 to 25,
0: बरोबर,
1: यांच्यावर पॅरेंट्सने कंट्रोल करणं योग्य आहे?
0: हो, आता समजा फोन न देणं त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, कारण दुसऱ्या मित्राकडे फोन आहे आणि फोन ही त्यांच्यासाठी पण गरजेचे, कारण त्यांचे क्लासेस आजकाल बऱ्यापैकी फोनवर होतात. तर मला वाटतं पॅरेंट्सचा एवढा कंट्रोल पाहिजे की तुम्ही फोनचा वापर कुठपर्यंत करावा आणि कुठल्या लिमिटपर्यंत करावा हे गरजेचं आहे. रात्री 8 नंतर मुलांकडे फोन का असावा, काही गरज नाही. त्याला काही इमर्जन्सी कॉल्स किंवा इमर्जन्सी काही होणार नाही, तो घरातच आहे, तो फोन आपल्याकडे का नाही येऊ.
1: ड्रॉवरमध्ये सगळ्यांनी ठेवून द्यायचा, मग त्याच्यात
0: पॅरेंट्सही आले. अगदी छान, हे तुम्ही खूप छान सांगितलं की सगळ्यांनी ते पाळणं गरजेचं आहे. तुम्ही तो फोन 8 नंतर ठेवून द्या, आपल्याला घरी काही इमर्जन्सी नाही आहे.
1: या व्यतिरिक्त ॲडलोसन्समध्ये
0: एक्सरसाइजचा लॅक ऑफ अवेअरनेस, म्हणजे आजची जी पिढी आहे फास्ट फूडकडे खूप जास्त वळते आणि एक्सरसाइजच्या मानाने त्यांना अवेअरनेस अजिबात नाही आहे.
1: आणि ह्या एजमध्ये येणारे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स,
0: हेडेक इस्पेशली, जे आम्ही
1: कसं असतं हेडेक,
0: मायग्रेन हेडेक ज्याला आपण म्हणतो, जो सगळ्यात कॉमन हेडेक आहे, ज्याला आपण
1: मायग्रेन हेडेक,
0: अर्धशिशी आपण ज्याला मराठीत म्हणतो, अर्ध्या साईडचं डोकं दुखणं, आवाज लाईट नकोसा वाटणं, जेव्हा डोकं दुखतं तेव्हा उलटी मळमळ होणं, हे मायग्रेन हेडेक आहे. जे मोस्ट कॉमन आपल्याला होतं की झोप नाही झाली, उपाशी पोटी राहिलो, किंवा मी प्रवास केला, खूप जास्ती ऊन लागलं, तर आपल्याला जे हेडेक होतं ते बेसिकली या प्रकारात मोडलं जातं.
1: याला पॅथॉलॉजिकल रिझन नाहीये?
0: आहे, पॅथॉलॉजिकल रिझनमुळेच होतं. म्हणजे जे ट्रायजेमिनल गँग्लियॉन मेंदूमध्ये असतं ते काही केमिकल्स रिलीज करतं आणि त्याच्यामुळे मायग्रेन सुरू होतो, पण त्याला ट्रिगर्स आहेत.
1: अच्छा, हे ट्रिगर्स ट्रिगर्स अवॉइड केले तर तो प्रॉब्लेम
0: सॉल्व्ह होतो. ही सिम्पल ट्रीटमेंट आहे, पण मी तेच सांगतो, तुम्ही रात्रीची जर झोप अवॉइड केली तर तुम्हाला मायग्रेन हे धरणारच आहे. तुम्ही एक्सरसाइज नाही केली तर तुम्हाला काही वर्षांनी जर तुम्ही ही जर लाईफस्टाईल जर जवळ ठेवली तर तुम्हाला मायग्रेन होणारच आहे. जी पिढी जे मायग्रेन जे 30 ते 40 मध्ये आम्ही बघायचो ते आजकाल 20 पर्यंत पोहोचलेलं आहे या कारणांमुळे. म्हणजे यंग फिमेल्स येतात 19-20 वर्षाच्या आणि सांगतात की माझं डोकं दुखत आहे.
1: सो इट्स नॉट रिलेटेड टू पिरियड्स
0: समटाईम्स, बट ओव्हरऑल ह्या गोष्टी लाईफस्टाईलमुळे आहे. पिरियड्समधला हेडेक पण आहे, ज्याला कॅटेमिनियल मायग्रेन असं म्हणतो, दॅट इज नॉट इन देअर हँड, पण ह्या गोष्टी तर त्यांच्या हातात आहेत. ॲडल्ट्समध्ये बेसिकली तेव्हा रिस्क फॅक्टर्स यायला लागतात, ज्याच्यामध्ये डायबिटीज, हायपर टेन्शन आणि ऑब्व्हियसली व्यसन, स्मोकिंग, अल्कोहोल ह्या गोष्टी पण यायला लागतात.
1: ड्रग्सचं प्रमाण वाढलंय का रे?
0: हो,
1: पेशंट्सचे प्रमाण वाढलंय.
0: खूप वाढलेलं आहे,
1: खूप
0: खूप वाढलेलं आहे.
1: भयंकर.
0: आणि अव्हेलेबिलिटी खूप प्रचंड आहे, म्हणजे आपण विचार नाही करू शकत अशा ठिकाणी त्या गोष्टी अव्हेलेबल आहेत की ज्या सर्रास भेटतात.
1: सर्रास
0: सर्रास, आणि जे आपल्याला कळत सुद्धा नाही की या ठिकाणी ही गोष्ट भेटू शकते. त्याशिवाय ते मुलं कसं करतील? आणि त्याच्यामुळे ही पिढी त्याच्याकडे जास्ती चालली, त्यांना ते वर्ल्ड जास्ती आवडतं रिअल वर्ल्डपेक्षा. मग लवकर स्ट्रोक येणं, लवकर लखवा होणं, ह्या गोष्टी अर्ली एजमध्ये, हे स्ट्रोक, हार्ट अटॅक, हे अर्ली एजमुळे याच गोष्टींमुळे येत आहे. ॲडल्ट्समध्ये स्पेशली हायर रिस्क फॅक्टर्स ह्या गोष्टींमुळे डायबिटीज, हायपर टेन्शन, स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्ट्रोक, लखवा.
1: वी कॅन से दीज आर ऑल लाईफस्टाईल डिसीजेस.
0: ॲब्सोल्युटली, अप टू सम एक्सटेंट येस. अबाऊ 60 नंतर या गोष्टी होणं एक आपण म्हणू ठीक आहे, वयानंतर शरीराची आपण जी रक्तवाहिनी समजा कडक होते म्हणून हायपरटेन्शन होणं इज ॲक्सेप्टेबल थिंग, पण हे जे आपण 40 ते 60 मध्येच ओढवून घेतलेलं आहे लाईफस्टाईल चेंजेसच आहेत, प्लस स्ट्रेस.
1: ओके, ॲडल्ट्समध्ये न्यूरोलॉजिकल
0: सगळ्यात मोस्ट कॉमन आजार ॲडल्ट्समध्ये तर लखवा पॅरालिसिस, याच्याबद्दल दोन जास्ती माहिती देऊ इच्छितो. ज्याच्यामध्ये बी फास्ट, BEFAST हे सिनॉनिम आहे, जे आपल्याला सिमटम्सचं निमोनिक आहे. जर हे बी फास्ट जर सिमटम आपल्याला आढळलेत तर आपण लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे, जे आपल्याला सुरुवात लखवा पॅरालिसिस ही असू शकते. लवकर का, त्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो, म्हणजे सिमटम्स असल्याच्या 4.5 तासांमध्ये जर आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचलात आणि लखवा जर डिटेक्ट झाला तर आपण तो पूर्ण बरा करू शकतो. जर रक्ताची गुठळी मेंदूमध्ये असेल तर
1: सुरुवात कशी होते?
0: बी फास्टचे जे सिमटम्स आहेत ते मी थोडं विस्तृत सांगतो. बी म्हणजे बॅलन्स, पेशंटचा अचानक बॅलन्स जायला लागणं. ई फॉर आय डिव्हिएशन, थोडंसं डोळ्यांना दुसरेपणा येणं. एफ म्हणजे फेस, एका साईडला तोंड वाकडं होणं. ए म्हणजे आर्म, एका हातापायाची ताकद कमी होणं किंवा जड पडायला सुरुवात होणं. एस म्हणजे स्पीच, तोदलं तोदलं बोलायला लागणं. आणि टी म्हणजे टाईम. तर ही सुरुवात होते टाईम याचा करता.
1: हे पण अनुज मला एक सांग, बऱ्याच वेळेस हे अटॅक्स झोपेत येतात
0: हो,
1: मग त्यावेळेस हे कसं समजणार?
0: नाही समजत, जेव्हा पेशंट उठतो तेव्हा त्याला कळतं की तो पडतो. त्याला मॉर्निंग किंवा अवेकनिंग स्ट्रोक असं आमच्यामध्ये म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ते पेशंट अवेक झाल्यानंतर स्ट्रोक कळतात. पेशंट जातो 11 वाजता तेव्हा एकदम वेल अँड फाईन असतो, पण उठतो तेव्हा तो एका पाय साईडची हातापायची ताकद कमी असते. आणि दुर्दैव असं सर याच्यामध्ये की हार्ट अटॅकमध्ये रात्री 2 वाजता आलं तर चेस्टपेन इतकं सिव्हिअर असतं की पेशंट पळत जाऊन हॉस्पिटलमध्ये जातं. पण प्रत्येक स्ट्रोकमध्ये पेशंटला हेडेक झालंच पाहिजे असं नाही आहे. म्हणूनच हे बी फास्ट सिमटम्स गरजेचे आहेत, ज्याच्यामध्ये हेडेक नाही आहेत. तुम्हाला मी हेडेक नाही सांगितलं, बी फास्टच्या सिमटम्समध्ये बॅलन्स, आईज, फेस, आर्म विकनेस आणि स्पीच अगदी कमी लेवलला सुरुवात होतात आणि मग वाढत वाढत जातात. म्हणून त्याला गोल्डन पिरियड म्हणतो. पहिले 4.5 तास
1: आणि या गोल्डन पिरियड मध्ये आला तर तो
0: बरा होतो. मग आम्ही इमिजिएटली पटकन पेशंटचा स्कॅन करतो, रक्ताची गुठळी असेल तर रक्तपात्र व्हायचं औषध देण्याची आम्ही त्याच्याकरता ट्रीटमेंट देऊन पेशंटला आयुष्यभर लखवा पॅरालिसिस बेडमध्ये राहणं आणि त्याने व्यवस्थित राहणं खूप फरक आहे. उदाहरणार्थ तुम्ही विचार करा, मी घरातला कमवता आहे 40 इतला आणि जर मला स्ट्रोक पॅरालिसिस आला तर मी तर काम करू शकत नाही आणि मी बेड खोळून बसेल, बाकीचे 3 जण खातील काय घरातले? तर हा पेशंट जर आम्ही बरा करू शकू विंडो पिरियड मध्ये तर त्याहून सोनावून पिवळं काय?
1: आणि डिले झाला?
0: डिले झाला तर ऑब्व्हियसली ट्रीटमेंट आहे, बट जी रिकव्हरी पहिल्या गोल्डन पिरियड मध्ये येते ती नाही भेटत. म्हणूनच ह्या गोल्डन पिरियडचा अवेअरनेस फार गरजेचा आहे की तो पेशंट आमच्याकडे पटकन येऊ शकला, काही नाही थोडासा जड वाटतंय, मान दुखते आहे, त्याला इग्नोर करू नका.
1: आणि हे जे हे होतं पॅरालिसिस स्ट्रोक जो बसतो ती हायपरटेन्शनची डायबिटीसची हिस्ट्री नसली तर असले पेशंट्सला असतो?
0: होऊ शकतं. त्यांना मग आमच्याकडे आल्यानंतर बीपी वाढलेला असतो, आमच्याला आल्यानंतर शुगर 400 झालेली असते. अगेन सेम बिकॉज ऑफ स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीप.
1: चेकअपच केलं नाही त्याच्यामुळे?
0: ऑब्व्हियसली चेकअप नाही केलं किंवा चेकअप करून सुद्धा, फॉर एक्झाम्पल 2 महिन्यापूर्वी चेकअप केला होता, माझं सगळं नॉर्मल आहे, या हवेत राहणं आणि मग सगळं दाबून खाणं आणि मग नंतर हे असे त्रास होतात.
1: ओके, आता हे होऊ नये म्हणून तू ऑलरेडी सांगितलेलंच आहेस. मेल आणि फिमेल मध्ये काही असा रेशो आहे का?
0: स्ट्रोक लखवा हा जनरली मेल्समध्ये जास्ती कॉमन आहे, बट स्टील म्हणजे त्याच्यामध्ये मेल्स फिमेल्स थोडस प्रोग्रेस जास्ती मेल्समध्ये 2:1 जास्ती आहे, बट स्टील फिमेल्स आर ऑल्सो इक्वली अफेक्टेड बाय दॅट.
1: आता पेशंटला आपण तुझ्याकडे घेऊन आलो, ट्रीटमेंट वगैरे झाली, घरी आला, मग त्याच्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे?
0: जर स्ट्रोकचा पेशंट घरी आल्यानंतर
1: ऑफ ऑल एजेस
0: ऍब्सोल्युटली त्याच्याकरता जर फिजिओथेरपी ऍडवाइस केली असेल तर फिजिओथेरपी हा सगळ्यात महत्वाचा भाग होतो. ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर जो पार्ट वीक आहे, जो राहिला आहे, त्याची स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं आणि मेडिकेशन्स घेऊन, जर स्पीच जर त्याच्याकरती थोडीशी तोरली राहिलेली असेल, त्याला बोलायला त्रास असेल, तर स्पीच थेरपी करणं, ह्या गोष्टी पण त्याच्याकरता गरजेच्या असतात. आणि ऑब्व्हियसली फॉलोअप ठेवणं
1: आणि लाईफस्टाईल चेंजेस.
0: येस, लाईफस्टाईल चेंजेस मस्ट आहेत. त्याच्यामध्ये परत मी म्हणेल की झोप जी आपण जनरली कॉम्प्रोमाइज करतो, लॉंग अवर्स, 7 अवर्स ऑफ नाईट स्लीप इज मस्ट. दुपारची झोप नाही घेतली तरी चालेल, पण रात्रीची कंटिन्युअस 7 अवर्स ऑफ स्लीप इज मस्ट. आणि त्याच्यामध्ये परत फोन हा अडथळा येतो. मी फॉर एक्झाम्पल झोप येत नाही म्हणून लोक फोन बघतात, पण त्याच्यामुळे जर माझा ब्रेन परत ऍक्टिव्ह होतं, माझं मेलॅटोनिन जर झोपू शकलं नाही तर मला परत झोप येणारच नाही ना. हे विशेष सायकल चालू राहतं, मला झोप येत नाही म्हणून मी फोन बघतो म्हणून माझं मेलॅटोनिन ऍक्टिवेट होतं, मला ब्लू रेज जातात, मला झोप लागत नाही, मी अजून फोन बघतो. असं करता करता सकाळचे 4-5 वाजतात. मला माझं रुटीन तर करायचंच आहे, मला 8 वाजता उठणंच आहे, मला ब्रेकफास्ट करून माझ्या कामाला जाणंच आहे, झोप गेली कुठे? तर हे इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो, जे झोप न झाल्यामुळे हे थोडं थोडं सतत सतत जाऊन एकाच दिवशी वाहिनी चोकअप करतात आणि स्ट्रोक आपल्याला घडवतात.
1: सिनियर्समध्ये न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स?
0: सिनियर्समध्ये सगळ्यात मेजर न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम जो मी या मंचावर सांगू इच्छितो तो म्हणजे डिमेन्शिया, म्हणजे स्मृतीभ्रंश. त्याच्यामध्ये 60 झाले की रिटायरमेंट आली की जो माणूस वेड्यासारखं 10-6 काम करायचा तो पूर्ण रिकामा झाला, त्याला ती लाईफ पहिले 6 महिने छान वाटते, पण त्याच्यानंतर त्याने निष्क्रिय राहू नये. निष्क्रिय राहू नये म्हणजे त्याने सतत कुठल्या तरी कामामध्ये गुंतून राहावं, जेणेकरून स्मृतीभ्रंशाचे आजार तो कवटाळून घेणार नाही.
1: कवटाळून घेणार नाही म्हणजे आपण ओढून घेतो हे आजार.
0: जर समजा मी इतकं काम केलेलं असताना मी निष्क्रिय राहिलो तर हे आजार साठी नंतर आपोआप हळूहळू सुरू होतात. जसं सुरुवातीला मी विसरेल रस्ता कुठला होता, ज्याला माइल कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असं म्हणतात, की मी रस्ता कुठून जातो, मला जो पहिले आठवत होता तो मी आता दुसऱ्या गल्लीत जाणार, तिसऱ्या गल्लीत जाणार आणि मग मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचणार. बरोबर आहे. दुसरं म्हणजे व्यवहार विसरायला लागणं, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल साखर घ्यायला गेलो, मी 100 रुपयाची नोट दिली तर पैसे मला रिटर्न किती यायचे आहेत, कॅल्क्युलेशन चुकीचं होणं, ह्या गोष्टींमुळे सुरुवात होते जी एकदम माइल्ड असते. म्हणूनच त्याला नाव ठेवलेलं आहे माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. जे सुरुवातीलाच आपण जर लक्षात आली त्याची जर ट्रीटमेंट घेतली तर तो पुढे जाऊन एवढ्या लेवलला जात नाही की मी स्वतःला आरशात बघून मी कोण हे ओळखण्याचं वेळ येत नाही. आणि याच्यातही डायबिटीस, हायपरटेन्शन, B12, थायरॉइड हे रिस्क फॅक्टर्स आहेत जे ट्रीटेबल पण एका लेवलपर्यंत आहेत.
1: आणि डिमेन्शिया वाढत वाढत किती जातो
0: या लेवलपर्यंत की मी कोण, मग स्वतःचे कपडे काढून फेकणं, तसंच फिरणं, वॉन्डरिंग, हे प्रकार इतक्या लेवलपर्यंत सिव्हिअरिटीला जाऊ शकतात जर आपण लवकर त्याच्याकरता लक्ष नाही दिलं तर.
1: ते कसे ओळखायचे आणि म्हणजे तो पेशंट ओळखू शकतो का?
0: पेशंट सुरुवातीला ओळखेल. जसं मी सांगितलं की रस्ता चुकणं किंवा व्यवहार ज्ञान कमी होणं किंवा कॅल्क्युलेशन चुकायला लागणं, ह्या गोष्टी पेशंट स्वतः ओळखायला लागतो. पण त्यापेक्षा महत्वाचा असतो तो म्हणजे पार्टनर. पार्टनरला हे सगळ्यात लवकर लक्षात येतं की हे जास्ती त्रासदायक होत आहे.
1: आणि पार्किन्सन कंपवात,
0: हा सुद्धा 60 नंतरचा आजार आहे ज्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत.
1: पण इज इट हेरिडेटरी
0: अप टू सम लिमिट, पण आज वयानुसार सुद्धा हा त्रास होऊ शकतो. जर हेरिडेटरी असेल तर तो 60 पेक्षा थोडा लवकर पण येऊ शकतो.
1: इज इट व्हिटॅमिन डेफिशियन्सी?
0: नो, इट इज बिकॉज ऑफ मेंदूतलं जे डोपामाइन नावाचं रसायन असतं ते कमी होतं वयोमानानुसार, म्हणून पेशंटला पार्किन्सन्स होतो. ज्याच्यामध्ये पेशंटला कंपवात म्हणजे हाताचं थरकं होणं किंवा स्लो, हाताची थरकायची पण होऊ शकते काही जणांना, काही जणांना स्लो चालण्याने पण होऊ शकते, काही जणांना फ्रिक्वेंटली पडण्याने पण होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारात जे पार्किन्सन्स म्हणतात, पण मोस्ट फ्रिक्वेंटली आणि मोस्ट कॉमन जो आपण बघतो तो हाताचं कापणं आणि स्लो चालणं आणि चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स कमी होणं.
1: ओके.
0: म्हणजे बऱ्याचदा पेशंट मग येतात आमच्याकडे आणि म्हणतात की डॉक्टर माझी आता सही बँकेतली मॅच होत नाही आहे. त्यांना त्या लेवलला गेल्यानंतर लक्षात येतं की
1: आपल्याला खूप वाढलेलं
0: असतं. पण मग परत आपण औषधे देऊन तो बरा करू शकतो.
1: पार्किन्सन इज क्युरेबल
0: विथ मेडिकेशन्स?
1: ऑफकोर्स,
0: येस,
1: इट इज क्युरेबल.
0: हो,
1: व्हेरी गुड.
0: येस,
1: पण अगेन लवकरात लवकर,
0: लवकर जर कुठलाही आजार जर आपण लवकर त्याला निदर्शनात आणला तर त्याला आपण लवकर ट्रीटमेंट देऊन खूप जास्ती वाढेपर्यंत आपण त्याला थांबवू शकतो.
1: थोडक्यात अनुज, मी तुझं मागच्या रविवारी आपण बोललो, ह्या रविवारी आपण बोललो, एक खूप सोपी ट्रीटमेंट मला ही वाटली की तुमच्या मोबाईलला ऑन ऑफ टायमर लावून टाकावा.
0: अगदी,
1: आणि त्याने फॅमिली नाही.
0: अगदी बरोबर.
1: जाता जाता काय सांगशील तुझ्याबद्दल? सांग, तुझ्या क्लिनिक बद्दल सांग. कन्सल्टिंग कुठे वगैरे करतोस?
0: मी
1: तेरा एज्युकेशन काय, युअर फ्रॉम नाशिक?
0: हो. म्हणजे
1: नाही तू म्हणशील बायाबद्दल काही विचारलंच नाही, फक्त स्वार्थी माणूस आहे राजेश बाळू.
0: माझं शिक्षण भुसावळला झालं आणि मी 2019 पासून
1: पॅरेंट्समध्ये.
0: माझे वडील भूल तज्ञ भुसावळ
1: डॉक्टरच
0: आणि आई सुद्धा डेंटिस्ट भुसावळ.
1: फॅमिली ऑफ डॉक्टर?
0: येस. आणि मी नाशिकला 2019 पासून आहे आणि माझी ओपडी कुलकर्णी गार्डनला 21st सेंचुरी हॉटेलच्या बाजूला आहे आणि मी फ्रीलान्सिंग करतो जिथे मी माझी मेंदू आणि मणके विकार तज्ञ कन्सल्टिंग न्यूरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो.
1: आणि एज्युकेशन कुठे केलंस?
0: माझं MBBS झालं तळेगाव मायमरला आणि DNB आणि DM न्यूरोलॉजी माझं साऊथला, मैसूर आणि बँगलोरला झालं.
1: क्या बात है अनुज, थँक्यू व्हेरी मच.
0: थँक्यू व्हेरी मच,
1: खूप मनापासून बोलला,
0: खूप आनंद वाटला
1: आणि म्हणजे मला माझंही कौतुक वाटलं मी योग्य माणसाला आज बोलवलं.
0: अगदी. आणि खरंच प्रश्नही एकदम अचूक होते, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
1: मंडळी, थोडक्यात डॉक्टर अनुज नेतेशी बोलल्यावर न्यूरोलॉजिस्ट एकच आपल्या हातात आहे, लवकरात लवकर तुमच्यात येणारे सिम्पटम्स एक तर तुम्ही ओळखा, तुमच्या फॅमिलीने ओळखा. दुसरी गोष्ट, मित्र, चांगले मित्र बनवा, व्यक्त व्हा. आणि तिसरी गोष्ट, फोनला ऑन ऑफ टायमर लावा आणि तो फॅमिलीचा टायमर पाहिजे. प्रत्येकाने ह्या वाजता फोन बंद करून एका ड्रॉवर मध्ये ठेवून द्यायचा, त्याच्यात आई वडील आजोबा आजी सगळे सगळे सगळे आले. अनुज, वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच.
0: थँक्यू व्हेरी मच.
1: मंडळी, काही गरज वाटली तर फोन करा 8380011651 वर. 83 800 16 512 वर राम राम डे भेटूया.
2: डिस्को डान्सर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजान ह्यांची शब्दरचना, बप्पी लहरे यांचं संगीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पार्वती खान यांच्या आवाजात.

0: लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
1: आशा भोसले यांच्या स्वरात फकीरा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. प्रेम धवन यांचं मन्नाडे यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे चित्र.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.
1: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि मनहर उधास यांच्या आवाजातलं बरखा बहार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: जुन्या गाण्यांच्या हमराज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. अभिनयाचा सर्वोच्च अनुभव देणारे दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीचा परिचय आता आपण ऐकणार आहोत. राजेंद्र कुमार, अमिताभ बच्चन, मुकेश खन्ना, शाहरुख खान यासारख्या अनेक कलाकारांनी त्यांचा अभिनय आपापल्या शैलीने व्यक्त केला. ऐकूया दिलीप कुमार, ट्रॅजेडी किंग्स, लाईफ अँड करिअर.
1: बलिदान के बगैर कामयाब नहीं हुआ और नहीं कभी हो सकता है. आप लोग अभी सोच ही रहे हैं. इंकलाब कभी नहीं सोचता. इंकलाब एक ही असूल जानता है, तलवार का बदला तलवार और खून का बदला खून.
2: नाम यूसुफ खान, जिन्हें हम प्यार से दिलीप कुमार कहते हैं.

हरिश्चंद्र बाली नावाचे अनोळखी संगीतकार आपल्याला त्यांचं अनोळखी गाणं ऐकवणार आहेत. नरोत्तम व्यास यांची शब्दरचना, मारुतीराव पहलवान यांनी दुर्गा खोटेंबरोबर गायली आहे. चित्रपट 1935 जीवन नाटक म्हणजे लाईफ इज ए स्टेज. ह्या गाण्यातल्या शब्दांचं महत्त्व आज जास्त वाढलेलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, आवो आवो कुदरत की ओर फिर लौट चलो.

यहाँ पे मौज मजे के

1952 मा चित्रपटातलं आजचं तिसरं गाणं भरत व्यास यांनी लिहिलं आहे. एस के पाल यांच्या संगीतात

अन्नाडे आणि किशोर कुमार यांच्याबरोबर अरुण कुमार यांनी आवाज दिला आहे. हे तिन्ही गायक बहुतेक या एका गाण्यातच एकत्र आले असतील. गाण्याचे शब्द आहेत, ओ जियो जियो मेरे लाल तेरी टेढ़ी टेढ़ी चाल.

गायक आणि संगीतकार मास्टर मोहम्मद, गीतकार जोसेफ डेव्हिड यांची गीतरचना सादर करीत आहेत. 1935 हिंद केसरी नावाच्या सिनेमातलं हे गाणं 1930 दशकातलं शांत आणि स्थिर जीवन नजरेसमोर उभं करतं. गाण्याचे शब्द आहेत, घन नन गर्जी भादव की मेघधारा.

0: 1934 चंडीदास चित्रपटातलं गीतकार आगा हश्र कश्मीरी, संगीतकार रायचंद बोराल आणि गायक के एल सैगल यांचं गायिका उमा शशींबरोबरचं युगलगीत, अभिनेत्री ललिता पवार 1972 सालातल्या गाव हमारा शहर तुम्हारा चित्रपटात गात आहेत. गाण्याची ही एकच ओळ ललिता पवार यांची युनिक व्यक्तिरेखा ठळकपणे रेखाटते. गाण्याचे शब्द आहेत, प्रेम नगर में बनाऊंगी घर में तजके सब संसार. आता आपली भेट कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. नमस्कार.
1: प्रेम नगर में बनाऊंगी घर में, प्रेम नगर में बनाऊंगी घर में तजके सब संसार.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. आता आपण ऐकणार आहोत जरासी जिंदगी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आता ऐकूयात. लक्ष्मीकांत पेरेलाल यांच्या संगीताने सजलेलं चित्रपट आहे आए दिन बहार के.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात यसुदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात. शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हे गीत ऐकूयात गलियों का बादशाह या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: यानंतर संगीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं. हसन कमाल यांची शब्दरचना, संगीतकार रवी.

0: हे गीत आपण ऐकलं तवायफ या चित्रपटामधलं. संगीत होतं रवी यांचं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नीरज यांची गीतरचना किशोर कुमार यांच्या आवाजात. छुपा रुस्तम या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सचिनदेव बर्मन यांचं.
1: हा

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं हिंदीवर यांचं गीत. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि पी सुशीला यांच्या आवाजातलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची. ऐकूया सिंहासन या चित्र

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: बाजार या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत। मिट ताकी मिट यांची गीत रचना, संगीतकार खय्याम।

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍडमुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आये दिन बहार के.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: पौर्णिमा आणि कुमार सानू यांनी गायलेलं गोपी किशन या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार आनंद मिलिंद.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: चोरी चोरी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. शैलेंद्र यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि गायक स्वर मन्नाडे आणि लता मंगेशकर यांचा.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजकोमल यांचं.

काही चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं पोंगा पंडित या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. आशिक या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम पर्वत या चित्रपटामधलं मिन्नो पुरुषोत्तम यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: नहीं हो सकता. बोलो ये झूठ है.
3: काश मैं इसे झूठ कह सकता दीदी, मैंने अपनी आंखों से देखा है.
2: नहीं.
4: बास चीजें इंसान के बस में नहीं होती बेटा, भगवान के हाथ में होती हैं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

बेईमानी तेरा।

परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: दृष्टी सम झाली की उरत ते फक्त परम चैतन्य, राम की कृष्ण, दत्त की शिव, असा नामभेदही मग उरत नाही. अज्ञानी जन भगवंताच्याही बाह्य रूपाशी थांबतात. म्हणूनच या अभंगातून रामदास भक्त श्रोत्यांना एक ज्ञानदृष्टी देतात, नामभेद पुसून टाकणारी, परमतत्व एकच आहे हे सांगणारी. पंढरीचा विठू रामदासांना रामच वाटतो, परंतु या विठ्ठल रामानं धनुष्यबाण ठेवून करकटावर ठेवले आहेत. शरयूची ही भीमा झाली आहे. पंढरी आणि अयोध्या असा भेदच उरलेला नाही. अवघे विश्व एकाकार, अशी ही समाधी स्थिती. संतांच्या अभंग सोबतीनं आपणही त्या स्थितीचा अनुभव घेऊया. रामदासांचा राममय विठ्ठल मग आपणालाही दिसू लागेल.